मध्यम लहरी 229 अंश अर्थात 1305 kHz आणि FM 102 MHz आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सुप्रभात श्रोते हो आमच्या प्रथम प्रसारण सभेस आरंभ करत आहोत. या सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौरतिथी 24 भाद्रपद शके 1948 अर्थातच 15 सप्टेंबर 2026. श्रोते हो, FM 102 MHz विविध भारती मुंबई केंद्राचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता. 5:56 झालेत. सुविचार जाणून घेऊयात. नम्रता म्हणजे शरणांगती नव्हे, ती नात्यांमध्ये विश्वास, आदर आणि आपुलकी टिकवून ठेवणारे सर्वात प्रभावी शस्त्र आहे. नम्र रहा. सुविचार आपण जाणून घेतलात. या सभेस सुरुवात करत आहोत मंगलवाद्याने.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनीवादन श्रोते हो आपण ऐकलात राग ऐकलात गुजरी तोडी. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार दिल्ली केंद्रावरून दिले जातील. आम्ही सहक्ष

नमस्कार श्रोते हो, आज भाद्रपद शुद्ध पंचमी या दिवशी ऋषीपंचमीच्या निमित्ताने सप्तर्षींचे पूजन करण्याची प्रथा आहे. वशिष्ठ काश्यपो यात्री जमरदग्निस्स गौतमः विश्वामित्र भारद्वाजौ सप्त सप्तर्ष योद्भवन. अर्थात वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नि, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाज या भारतातल्या प्राचीन ऋषींचे पूजन या दिवशी करण्याची परंपरा आहे. ऋषी शब्दाची व्याख्या रोषती गच्छती संसार पारे इति अशी केलेली आहे. ज्यांना जीवनाच्या ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचे स्पष्ट दर्शन झाले आहे त्यांना ऋषी म्हणतात. त्यांचे जीवन ईश समर्पित असते. त्यांना वैयक्तिक स्वार्थ महत्वाकांक्षा नसतात. आपल्या परीने मानवाचे कल्याण करण्याची त्यांची धडपड असते. माणसावर संस्कार करून त्याच्यातले देवत्व प्रगट करण्याची क्षमता ऋषींमध्ये असते. म्हणून या दिवशी त्यांचे स्मरण व पूजन करण्याची परंपरा आहे. आजही निस्वार्थ बुद्धीने समर्पित भावनेने काम करणे

ज्ञान संपन्न व्यक्तींना आपण तपस्वी किंवा ऋषितुल्य म्हणतो ते यामुळेच. कुठलाही समाज जर विकासोन्मुख, कल्याणकारी व समृद्ध व्हायचा असेल तर त्या समाजात अशा व्यक्ती असणे आणि समाजात अशा व्यक्तींविषयी कृतज्ञता असणे आवश्यक असते. हा भाव जागवण्यासाठी अशांची गरज असते. त्यासाठी प्राचीन सप्तर्षींचेच स्मरण केले पाहिजे असे नाही,

एकदा रात्री 2 वाजता त्यांच्या घराचे राजगृहाचे दार एका बाईने ठोठवले. ती म्हणाली, तिचा पती अत्यवस्थ आहे, गेले 12 तास प्रयत्न करूनही कुठल्याही रुग्णालयात त्याला प्रवेश मिळू शकला नाही. बाबा एका चांगल्या रुग्णालयात भरती केले व मगच परतले. त्यांच्या मृत्यूपूर्वी 3 दिवस आधी स्वतःची तब्येत बिघडलेली असतानाही सायंकाळी नानकचंद रत्तूंना घेऊन ते त्यांच्या आजारी असलेल्या वृद्ध माळ्याला भेटायला गेले. आजारी माळ्याच्या डोळ्यात अश्रू आले. दाटलेल्या कंठाने तो म्हणाला, आज प्रत्यक्ष भगवान माझ्या घरी आला. मला मृत्यूच्या अगोदर प्रत्यक्ष भगवानाचे दर्शन झाले हे माझे मोठे भाग्य होय. बाबासाहेबांना टॉलस्टॉयची एक उक्ती आवडत असे, ती म्हणजे ओनली दोज हू लव कॅन सर्व. या उक्तीतच अशा ऋषितुल्य महापुरुषांची जीवनदृष्टी प्रगट होते. अशा महापुरुषांच्या प्रेरक व पावन स्मरणाने आपलेही जीवन उजळून निघते व तेच या ऋषीपंचमीच्या सणामागचे प्रयोजन आहे. ऋषीपंचमीला अशा प्राचीन अर्वाचीन ऋषींचे स्मरण करताना कविश्रेष्ठ बा भ बोरकरांच्या कवितेतील ओळी आठवतात. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटा तून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे जातून वाहे शुभ्र पाऱ्या सारखे.

संत तुकडोजी महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत अजित कडकडे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता संत तुकाराम महाराजांची अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेली भक्तिरचना ऐकूयात. प्रभाकर कारेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

हर्डीकर यांच्या आवाजात, संगीत होतं अनिल मोहिले यांचं. श्रोते हो, मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मंगलप्रभात या कार्यक्रमात आता समूह स्वरात देशभक्तीपर हिंदी गीतरचना ऐकूयात.

देशभक्तीपर गीतरचना श्रोते हो आपण ऐकलीत. मंगल प्रभात या कार्यक्रमात शेवटी आता हिंदी भक्तीरचना ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात.

0: अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हिंदी भक्तिरचना श्रोते हो आपण ऐकलीत. आणि या हिंदी भक्तिरचनेबरोबरच आजचा आपला भक्तिगीतांनी नटलेला मंगलप्रभात हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. श्रोते हो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेतलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आणि FM 102 मेगा हर्ट्सवर. आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी ऐकूयात.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी या कार्यक्रमात आज कापूस पिकावरील विषाणूजन्य रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांनी दिलेली माहिती ऐकूयात.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर संदीप लोटन बडगुजर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सहयोगी प्राध्यापक वनस्पती रोगशास्त्र विभाग या पदावर कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, आज आपण कापूस पिकावरील विषाणूजन्य रोग आणि त्याचं एकात्मिक रोग व्यवस्थापन याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, कपाशी पिकावर विषाणूजन्य एक रोग येतो, त्याचं नाव आहे कॉटन लीफ कर्ल व्हायरस. हा एक विषाणूजन्य रोग आहे. तर त्याविषयी मी आजच्या कार्यक्रमात आपल्याशी चर्चा करणार आहे. शेतकरी बंधूंनो, कापूस हे महत्त्वपूर्ण एक नगदी पीक आहे आणि महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात आपण अग्रगण्य आहोत, पण उत्पादनाच्या बाबतीत मात्र इतर राज्याच्या तुलनेत आपण अत्यंत मागे आहोत. याचं प्रमुख कारण सांगायचं ते म्हणजे किडी आणि रोगांचा प्रकोप. तर शेतकरी बंधूंनो, कापूस पीक वाढीच्या काळामध्ये विविध किडी आणि रोगांचा या पिकाला सामना करावा लागतो. किडी आणि रोगांचा योग्य वेळी जर आपण नियंत्रण केलं नाही तर उत्पादनामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते. आणि त्यामुळेच आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा कापूस पिकावरील कॉटन लीफ कर्ल व्हायरस, म्हणजे हा एक विषाणूजन्य रोग आहे, याचं एकात्मिक व्यवस्थापन कसं करायचं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर ह्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार एका कीटकामार्फत होतो आणि तो कीटक म्हणजे पांढरी माशी. पांढरी माशी आपण सर्व शेतकरी बंधू फार उत्तम प्रकारे जाणतात. ह्या विषाणूचा प्रसार करण्यामध्ये एका पांढरी माशी नावाच्या कीटकाचा फार महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल असतो आणि त्याचं फार मोठं वाटा त्या ठिकाणी असतो असं आपल्याला म्हणता येईल. रोगाची लक्षणं कशी असतात ते आपण जाणून घेऊ. पानांच्या शिरा ह्या तुलनात्मकरित्या गर्द हिरव्या होतात. पानांच्या मागच्या बाजूला जाड भाग निर्माण होतो आणि झाडाची वाढ ही खुंटते. झाड हे बुटकं राहतं. झाडाला पात्या फुलं हे फार कमी प्रमाणात येतात आणि परिणामी या रस शोषण करणाऱ्या किडीमुळं पानाचं आपल्याला द्रोणामध्ये रूपांतर होतंय असं लक्षणं त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे पानं आपल्याला द्रोणासारखी झालेली दिसायला मिळतात, वरच्या बाजूनं ती कलतात. तर असली लक्षणं

0: जर आपल्याला दिसली तर निश्चितपणे ह्या विषाणूचा प्रकोप आपल्या पिकावर झालेला आहे असं समजायला हरकत नाही. तर ह्या रोगाचं एकात्मिक रोग नियंत्रण कसं करायचं ह्याविषयी आपण आता जाणून घेऊया. तर शेतकरी बंधूंनो, रोगग्रस्त झाडं ही त्वरित उपटून आणि जाळूनच नष्ट करावीत, कारण हा विषाणूजन्य रोग आहे. त्याच्यानंतर सिंथेटिक पायरेथ्रॉइड्स या गटातील, म्हणजे उदाहरणार्थ सायपरमेथ्रिन या कीटकनाशकांचा आपण वापर, अतिरिक्त वापर टाळावा. पांढऱ्या माशीला बळी पडणाऱ्या पिकांच्या कपाशीमध्ये आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणून लागवड करू नये. नत्रयुक्त खतांचा अतिरेक किंवा अवास्तव वापर आपण टाळावा. भेंडी पिकावरसुद्धा हा रोग येत असल्यामुळे या पिकाची लागवड कपाशीच्या क्षेत्राजवळ करायचं शक्यतो आपण टाळावं. आणि पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या आंतरप्रवाही कीटकनाशकांची आपण फवारणी करावी. याखेरीज आपण शेतांमध्ये पिवळ्या रंगाचे जर चिकट सापळे लावले तर पिवळ्या रंगाच्या सापळ्यांकडं ही पांढरी माशी नैसर्गिकरित्या आकर्षित होत असते. आणि अशा प्रकारे चिकट सापळे जर पिवळ्या रंगाचे आपण शेतात वेगवेगळ्या ठिकाणी लावले तर ही पांढरी माशी त्या ठिकाणी जाऊन चिपकते आणि परिणामी तिचं त्या क्षेत्रातलं संख्या कमी व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीनं जर आपण ह्या किडीचं आणि नियंत्रण केलं तर आपल्याला या रोगापासून सुद्धा शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होतो. धन्यवाद.
1: कापूस पिकावरील विषाणूजन्य रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप पडगुजर यांनी दिलेली माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील, आम्ही त्या सहक्षेपित करू.

0: थेंब थेंब टाकावं. थेंब फुटून त्याचे बारीक कण पाण्यात तरंगतात आणि दुधाप्रमाणे पांढरे इमल्शन तयार होतं. या मिश्रणाची फवारणी पिकावर करावी म्हणजे अळ्यांसोबत इतर किडींचंही नियंत्रण होतं. परसबागेत टोमॅटो, कोबी आणि इतर भाज्यांची रोपं लावली की रात्री देठ कुरतडणाऱ्या अळ्या त्या रोपांची खोड जमिनीलगत चावून खातात, त्यामुळे सकाळी रोपं कोलमडून पडलेली असतात. काही जातींच्या अळ्या रोपांच्या खोडावर चढून पानं खातात, त्यामुळे किनारीपासून आतपर्यंत पानं कातरलेली असतात. उपाय म्हणून पत्र्याच्या डब्याचा तळवा आणि झाकण कापून टाकावं म्हणजे बांगडी तयार होते. ती जमिनीवर ठेवून तिच्या मध्यभागी रोप लावावं. पत्र्याच्या ऐवजी 2 इंच रुंद पुठ्याची वेटोळी रोपाभोवती जमिनीवर ठेवली तरी भागतं, त्यामुळे अळी रोपाच्या खोडापर्यंत पोहोचत नाही. रोप लावल्यानंतर रोपाच्या खोडाच्या बुंध्याजवळ दात कोरण्याच्या काड्या किंवा आगपेटीच्या काड्या किंवा टणक काड्या खोचून ठेवाव्या, त्यामुळे अळीला रोपाभोवती प्रदक्षिणा घालता येत नाही आणि खोड कातरता येत नाही.
1: शेतकरी बंधूंसाठी हवामान. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. सकाळचे 6:45 आणि 50 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.
2: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धतींविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
3: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण मधुमेहाविषयी माहिती जाणून घेत आहोत. या भागात आपण मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी माहिती जाणून घेऊया. जेव्हा एखादा पेशंट, एखादा रुग्ण डायबेटीस झाला असं जेव्हा आपलं निदान होतं, त्यावेळेस आपल्याला जेव्हा त्याचा उपचार करायचा आहे, त्या 2 प्रकारे असतात. त्याचे प्रकार एक असतो नॉन फार्मॅकोलॉजिकल मेजर्स म्हणजे गोळ्या औषधाव्यतिरिक्त, आणि एक फार्मॅकोलॉजिकल म्हणजे गोळ्या औषध. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फाउंडेशन

0: डायबेटीज ट्रीटमेंट जी आहे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. जसं आपण बघितलं की डायबेटीज मधुमेह हा जीवनशैलीच्या रिलेटेड आजार आहे. जीवनशैलीमध्ये बदल झाल्यामुळे डायबेटीज होतो, त्याच्यामुळे आपल्याला लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आपली जीवनशैली बदलायची आहे. सर्वात महत्त्वाचं आपल्याला हेल्दी डाएट घ्यायचं आहे. हेल्दी डाएट म्हणजे हाय फायबर फूड, ज्याच्यामध्ये तंतुमय पदार्थ किंवा फायबर जास्त आहेत. जास्तीत जास्त व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत, होल ग्रेन्स पूर्ण धान्य, कडधान्य, प्रथिने जास्त घ्यायचे आहेत, आणि कार्बोहायड्रेट कार्बोदकाचे प्रमाण अतिशय कमी घ्यायचं आहे. शुगरी ड्रिंक्स अवॉइड करायचे आहेत. प्रोसेस अति प्रोसेस फूड्स बिलकुलपणे टाळायचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट जे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनमध्ये येते, वेट मॅनेजमेंट. वजन जास्त असेल तर वजन कमी करायचं. इव्हन 10% वेट लॉसनीसुद्धा शुगर खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल होते. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी. रेग्युलर सातत्य पाहिजे, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज. रोज 40 ते 50 मिनिट एरोबिक एक्सरसाइज प्लस आठवड्यातून 2 ते 3 दिवस रेझिस्टन्स ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. त्याशिवाय जर काही व्यसन असतील, टोबॅको आहे, तंबाखू किंवा अल्कोहोल, हे पूर्णपणे थांबवायचं आहे. सर्वात महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला जी गोष्ट आहे ती आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. ताणतणाव टाळायचा आहे आणि ॲडिक्वेट स्लीप पुरेशी झोप अतिशय महत्त्वाची आहे. हे झालं नॉन फार्माकॉलॉजिकल मेजर्स. हे करून जर साखर कंट्रोल होत नसेल, शुगर कंट्रोल नसेल, तर मग आपल्याला मेडिसिन सुरू करावं लागतात. मेडिसिनमध्ये बऱ्याच जणांना जे टाईप 1 डायबिटीज आहेत त्यांच्यामध्ये इन्सुलिन अब्सोल्यूट डिफिशियन्सी आहे. त्याच्यामुळं अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतात. इन्सुलिनचे वेगवेगळे प्रकार असतात, शॉर्ट ॲक्टिंग, लाँग ॲक्टिंग. तर त्यांच्या वजनानुसार वयानुसार डॉक्टर जे ट्रीटिंग डॉक्टर आहेत ते त्यानुसार ठरवतात. टाईप 2 डायबिटीज ज्याचे रुग्ण जास्त आढळतात अशा रुग्णांना जनरली तोंडातून घ्यायची औषधं म्हणजे ज्याला ओरल मेडिकेशन्स म्हणतात हे सुरू करावं लागतात. आणि जर साखर कंट्रोल होत नसेल किंवा काही विशिष्ट कंडिशनमध्ये जसं अति वाढलेली साखर आहे किंवा एखादा त्यांना गंभीर आजार झालेला आहे अशा वेळेस इन्सुलिन द्यावं लागतं. बऱ्याच लोकांना गैरसमज आहे की इन्सुलिन सुरू केला म्हणजे डायबिटीज खूप ॲडव्हान्स झाला आहे, तसं नाही आहे. इन्सुलिनमुळे साखरेतील रक्तातील साखरेचं पातळी लवकर कमी होते आणि आपल्याला डायबिटीजमुळे जे काही कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळता येतात. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे फाउंडेशन आहे आणि त्याबरोबरच जे मी सांगितलं तसे फार्माकॉलॉजिकल मेजर्स. फार्माकॉलॉजिकल मेजर्समध्ये गोळ्या, इंजेक्शन्स. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाअंतर्गत मधुमेह या आजारावरील उपचार पद्धती याविषयी मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार यशोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत वनस्पती पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा. ऐकूयात परिसर कार्यक्रम. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं.
1: श्रोते हो नमस्कार. पाऊस पडतो, पाणी मातीमध्ये मुरते, बीज अंकुरते, रोपटे वाढते आणि हळूहळू हिरवेगार झाड तयार होते. या साध्या वाटणाऱ्या प्रक्रियेमागे हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश आणि वनस्पती यांचे अतिशय सुंदर परस्पर संबंध कार्यरत असतात. वनस्पती आणि अजैविक घटक यांचे नाते म्हणजे निसर्गातील एक अदृश्य संवादाची कहाणी आहे. वनस्पती हवेतून कार्बन डायऑक्साइड घेतात आणि प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत ऑक्सिजन सोडतात. मुळांद्वारे पाणी आणि खनिजे शोषली जातात. पानांमधून होणाऱ्या बाष्प उत्सर्जनामुळे वातावरणातील जलचक्राशी त्याचा संबंध जोडला जातो. म्हणजेच वनस्पती स्वतः वाढण्यासाठी हवा, पाणी आणि मातीवर अवलंबून असतात. पण गंमत अशी की वनस्पतीही या घटकांवर परिणाम करतात. वनस्पतींची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात. पावसाच्या पाण्यामुळे होणारी मृदा धूप म्हणजे जमिनीची धूप कमी करण्यासाठी ते मदत करतात. गळलेली पाणी, वनस्पतींचे अवशेष कुजून मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ वाढवतात. त्यामुळे मातीची रचना आणि सुपीकता टिकवण्याची मदत होते. आता पाण्याचा विचार करा. जंगलामध्ये झाडांची पाने आणि फांद्या पावसाच्या थेंबांचा वेग कमी करतात. मुळांमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते आणि वनस्पतींमधून होणारे बाष्पोत्सर्जन वातावरणातील जलचक्राशी जोडलेले असते. म्हणूनच जंगल असलेला प्रदेश आणि वृक्षविहीन

0: देश यांच्या जलव्यवस्थेमध्ये पाऊस पाण्यामध्ये फरक पडत असतो. वनस्पती मातीशी जोडलेल्या आहेत, माती पाण्याशी जोडली आहे, पाणी वनस्पतींशी जोडले आहे आणि हवा या संपूर्ण चक्राशी जोडलेली आहे. ही स्तर परिसंस्थेची परस्पर अवलंबित्वाची अद्भुत रचना आहे ना. पण जेव्हा मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते तेव्हा या नैसर्गिक प्रक्रियांवर परिणाम होऊ शकतो. मातीची धूप वाढू शकते, पाण्याचा जमिनीत मुरण्याचा दर बदलू शकतो, स्थानिक जलचक्रावर परिणाम होऊ शकतो आणि वातावरणातील कार्बन संतुलनावरही परिणाम होतो. म्हणूनच वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनही आवश्यक आहे. हवा, पाणी, माती आणि वनस्पती हे चार स्वतंत्र घटक नाहीत, ते एकमेकांशी जोडलेल्या निसर्ग चक्राचे अविभाज्य भाग आहेत. हे संतुलन बिघडले की काय होते माहित आहे? मागच्या काही वर्षातील महाराष्ट्रातील काही घटना त्या अप्रिय असल्या तरी आठवाव्यास लागतील. 30 जुलै 2014 रोजी महाराष्ट्रातील भूस्खलनाच्या इतिहासातील सर्वात भीषण घटना माळीन दुर्घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन गावावर पहाटेच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळला. त्यावेळी बहुतांश लोक घरात झोपलेले होते. सुमारे 45 घरे मातीच्या ढिगाऱ्याकडे गेली आणि 151 जणांचा मृत्यू झाला. अशी आपत्ती व्यवस्थापनाच्या अभ्यासातील नोंद आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अतिवृष्टी ही या भूस्खलनाची प्रमुख कारणीभूत ठरली असली तरी डोंगर माथ्यावरील प्रचंड वृक्षतोड, त्यामुळे माती भुसभुशीत होणे आणि त्यामुळे दरड कोसळणे ही ती सलग प्रक्रिया आणि प्रतिक्रिया आहे. यानंतरही आपण काही शिकलो का? तर नाहीच. तळीये या गावी 22 जुलै 2021 रोजी, मिरगाव आणि आंबेगर साताऱ्यातील 2021 साली, इर्शाळवाडी 19 जुलै 2023 या दिवशी भूस्खलनाच्या घटनांमुळे संपूर्ण घरे गाडल्या गेली आणि शेकडो लोक मृत्युमुखी पडली. या घटना का घडतात? सलग आणि अतिमुसळधार पाऊस, डोंगराच्या उतारामध्ये पाण्याचे प्रमाण ते वाढत जाणे, माती आणि खडकांची भौगोलिक रचना बदलणे हे तर आहेतच, पण याबरोबर जंगलतोड आणि वनस्पतींचे आच्छादन कमी होणे. हे होण्यामागची कारणे म्हणजे रस्ते बनवणे, उत्खनन करणे आणि अनियंत्रित बांधकाम करून नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात बदल करणे. आणि हे सगळं विकासाच्या नावाने आपण मानव करत असतो ते फक्त आपल्या गरजांसाठी. तेव्हा निसर्ग आपल्याला एकच संदेश देतो, माती जपा, पाणी जपा, हवा जपा आणि वनस्पती देखील जपा. कारण यापैकी एकाचे संरक्षण म्हणजे सर्वांचे संरक्षण आणि यांचे सर्वांचे संरक्षण म्हणजे मानवी जीवाचे अस्तित्व टिकणे होय. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात वनस्पती, पृथ्वीवरील जीवसृष्टीचं अधिष्ठान याविषयीचा भाग तिसरा ऐकलात. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, आजच्या भागामध्ये एवढंच. भेटूयात उद्याच्या कार्यक्रमामध्ये. टेक केअर अँड बाय बाय.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला. सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:30 आणि राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रुती हो, दूरदर्शन दिनानिमित्त दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. हे आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेलं समन्वित रूपक 8:40 आणि मुंबई केंद्रावरून आम्ही

सहक्षेपित करू. सकाळी ठीक 9 वाजता प्रादेशिक उर्द बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:10 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा सदाबहार असा कार्यक्रम आपण ऐकाल. ऐकूयात छोटीशी झलक.

प्रसारित होणाऱ्या गीताची छोटीशी झलक आपण ऐकली. 9:35 उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 आनंद घ्याल मिश्र संगीताचा. 10:15 विजयपथ या एकाच चित्रपटातील गीतांचा आनंद आपण घ्याल. एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाअंतर्गत आज अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेल्या जमीर काझमी यांच्या रचना आपण ऐकाल. ऐकूयात छोटीशी झलक.

श्रोतेहो ही झलक होती एक ही फिल्म के गीत अंतर्गत प्रसारित होणाऱ्या गीताची. 10:30 सर्व रसिक श्रोत्यांच्या पसंतीचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 11:05 पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम आपण ऐकाल. संकलन आणि निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. 11:35 साहित्य संस्कृती या अंतर्गत काव्य वाचन आपण ऐकाल साहित्यिका सुवर्णा मुळजकर यांच्याकडनं. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आम्ही आमच्या केंद्रावरून सहक्षेपित करू. यामध्ये ठीक 12:00 वनिता मंडळ हा महिला श्रोतांसाठीचा कार्यक्रम आपण ऐकाल. 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

0: 1305 किलोहर्ट्स वर श्रोत्यांच्या मेळ्यात रसिकांच्या हृदयात परभणी आकाशवाणी प्रत्येकाच्या मनामना. आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणी वरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
1: मध्यम लहरी 229° अर्थात 1305 किलो हर्ट्सवर आणि FM 102 MHz आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन. न्यायव्यवस्था सर्वसमावेशक करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून लोकमाहिती सेवेला प्रारंभ. मराठा बांधवांनी मुंबईकडे येऊ नये, आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांचं आवाहन. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती आराखड्याची मराठवाडा पाणी परिषदेची मागणी. आणि 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी मुंबईत वाशी इथं हिंदी दिवस आणि 6व्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. महाराष्ट्राची संस्कृती ही बहुभाषिक असून महाराष्ट्रानं सर्व भाषिकांना मोठ्या मनानं सामावून घेतल्याचं शाह यांनी नमूद केलं. महाराष्ट्रासारखा मोठा बहुभाषिक प्रदेश इतरत्र कुठंही नसल्याचं शाह यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: जब आप महाराष्ट्र की भूमि पर आते हो, अनेक भाषाओं एक साथ यहां पर उसका विकास भी हुआ, उसका सम्मान भी हुआ और उसकी स्वीकृति हुई. महाराष्ट्र से बड़ा बहुभाषी प्रदेश पूरे भारत में एक भी नहीं है. सबसे बड़ा बहुभाषी प्रदेश है तो महाराष्ट्र.
0: शहा यांच्या हस्ते यावेळी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दरम्यान वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष हा यंदाच्या भारतीय राजभाषा संमेलनाचा मध्यवर्ती विषय आहे. या गीताद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाचा पाया रचला असं शाह यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयानं लोकमाहिती सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. न्यायव्यवस्था

व्यवस्था अधिक सर्वसमावेशक करणं आणि सामान्य नागरिकांना महत्वाचे न्यायालयीन निर्णय समजून घेणं सुलभ करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. काल जाहीर केलेल्या या सेवेअंतर्गत महत्वाचे निर्णय आणि आदेशांचा सारांश सोप्या हिंदी भाषेत उपलब्ध करून दिला जाईल. याव्यतिरिक्त सुमारे 15 ते 30 मिनिटांची श्राव्य तसंच दृकश्राव्य हिंदी बातमीपत्रही न्यायालयाकडून प्रसारित केली जातील. जनतेच्या विशेषतः दिव्यांग व्यक्तींच्या सोयीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलं आहे. ते काल अंतरवाली सराटी इथं बोलत होते. आज आपण एकटेच मुंबईला जाणार असल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं. मात्र आपल्याला एकट्यालाही मुंबईत उपोषणाची परवानगी नाकारल्यास सर्वांनी मुंबईकडे निघावं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान 17 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान कालपासून पाणी आणि उपचार घेणं बंद केल्याने जरांगे यांची प्रकृती खालावली असल्याचं आमच्या वार्ताहर सांगितलं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं काल प्राथमिक माहिती अहवाल एफआयआर दाखल केला. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची व्यवस्थापक असलेल्या दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मुंबईत इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं नुकतेच दिले होते. त्यानुसार काल हा एफआयआर दाखल करण्यात आला. दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती आराखडा घोषित करण्याची मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन परिषदेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केलं आहे. पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे आणि उपाध्यक्ष मनोहर सरोदे यांनी ही माहिती दिली. कृती आराखडा घोषित न झाल्यास मराठवाड्यात जलजन आंदोलन उभारण्याचा इशारा परिषदेनं दिला आहे. प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेली सेट म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आता 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 27 सप्टेंबर रोजी होणार होती. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला काल जल्लोषात प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास बहुतांश घरी गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. श्रींच्या आगमनासाठी यंदा ध्वनी प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं भर देण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनीही पारंपरिक वाद्यांच्या वापरावर भर दिल्याचं दिसून आलं. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं आणि कमीत कमी प्रदूषण होईल अशा प्रकारे साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. मुंबईत वर्षा निवासस्थानी श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आणि पूजा केल्यानंतर ते बोलत होते.
2: विघ्नहर्त्याने सर्वांच्या जीवनामध्ये आनंद आणावा, सर्वांची विघ्न दूर करावीत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना आहे. आपला देश, आपलं राज्य, आपले नागरिक, आपला बळीराजा यांच्या समोरची संकट दूर व्हावीत ही विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.
1: यंदा पर्यावरण स्नेही साहित्यापासून बनवलेल्या मूर्ती आणि सार्वजनिक सजावटीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. मुंबईच्या लालबागच्या राजाची तसंच पुण्यामध्ये कसबा पेठेसह इतर मानाच्या गणपतींची ढोल ताशांच्या गजरात उत्साहात स्थापना करण्यात आली. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी काल सकाळपासूनच भाविकांची गर्दी दिसून आली. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पारंपरिक लाकडी माटीत फळा फुलांची सजावट आणि चाकरमान्यांचं मोठ्या संख्येनं आगमन हे या उत्सवाचं वैशिष्ट्य ठरलं आहे. नागपुरात ध्वनी प्रदूषणाविरोधात काल मूक मोर्चा काढण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या निवासस्थानी गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून देशाच्या सुखसमृद्धीसह भारताला विश्वगुरु करण्याची प्रार्थना केली. छत्रपती संभाजीनगर इथंही ग्रामदैवत संस्थान गणपतीचं हजारो गणेश भक्तांनी काल दिवसभरात दर्शन घेतलं.

0: शहरातल्या बाजारपेठांमध्ये चैतन्यमय वातावरण दिसून आलं. घरगुती गणेशोत्सवासाठी बहुतांशी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना अधिक मागणी असल्याचं दिसून आलं. डीजे आणि मोठ्या आवाजातील निक्षेपकांबाबत प्रशासनानं घेतलेल्या निर्णयावर कोणीही नियमांची पळवाट शोधू नये असा इशारा छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिला आहे. दोन बेस दोन टॉपच्या नावाखाली डीजे आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये गणरायाचं उत्साहात जल्लोषात आगमन झालं. बीडमध्ये 292 ठिकाणी एक गाव एक गणपती हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. हिंगोलीमध्ये नवसाला पावणाऱ्या श्री चिंतामणी गणेशाच्या दर्शनासाठी काल मोठी गर्दी झाली. जालना शहरासह जिल्ह्यात गणरायाच्या आगमनाचा उत्साह पाहायला मिळाला. जिल्ह्याचं आराध्य दैवत राजुरेश्वर गणपतीची काल सकाळी मंत्रोच्चार आणि सनई चौघड्यांच्या निनादात जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. लातूर शहरातील विविध परिसरात गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नांदेड शहर आणि जिल्ह्यात भक्तिभावानं गणरायाचं आगमन झालं. शहरातील जुना मोंढा वजीराबाद आनंदनगर आदी भागात भाविकांनी श्री गणेश मूर्ती आणि पूजेचं साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासह इतर मागण्यांसाठी येत्या 16 सप्टेंबर रोजी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध गावांमध्ये बैठका घेऊन आंदोलनाची माहिती देण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात दुष्काळसदृश गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप पिकांच्या नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. उद्या बुधवारी मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक होणार असून त्यानंतर पंचनाम्याचे आदेश निर्गमित होतील अशी माहिती त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरनजीक पिंपरी राजा इथं गणपती मिरवणुकीत भरधाव कंटेनर घुसल्यानं 2 शेतकरी ठार तर 11 जण जखमी झाले. जखमींमध्ये 7 वर्षाच्या बालकासह बँड पथकातील सदस्यांचा समावेश आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राजकीय मतभेद सोडून भारतीय भाषांना चालना देण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन आणि 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला जल्लोषात प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोतेहो 7:20 झालेत.
2: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगीळ आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून.
3: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही. लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे परिणामही गंभीर असू शकतात. मग वजन वाढण्याची कारणं कोणती? आहार कसा असावा? योग आणि आयुर्वेद आपल्याला काय सांगतं? लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी का? या विषयाचा सखोल वेध घेऊयात आपल्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. यावेळीचा विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. यासाठी आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 220-890 आणि 223-599 या दूरध्वनी क्रमांकावर 15 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9 ते 9:30 या वेळेत. विषय आहे वाढता लठ्ठपणा, कारण, परिणाम आणि उपाय. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद, योग तथा आहार तज्ज्ञ डॉक्टर स्मिता कुलकर्णी. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या मनातील प्रश्न आणि शंका विचारायला विसरू नका. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. गणपती बाप्पा मोरया, विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.

0: 1305 किलोहर्ट्स वर श्रोत्यांच्या मेळ्यात रसिकांच्या हृदयात परभणी आकाशवाणी प्रत्येकाच्या मनामना.
1: गणपती बाप्पा मोरया विघ्नहर्ता गणरायाचे आगमन म्हणजे आनंद उत्साह आणि भक्तीचा सोहळा. यंदाचा गणेश उत्सव साजरा करूया तो पर्यावरणाची काळजी घेत, निसर्गाशी नाते जपत. शाडू मातीच्या मूर्तीला प्राधान्य देऊया, नैसर्गिक सजावट करूया, ध्वनी आणि प्रदूषण टाळूया. भक्ती बाप्पावर आणि जबाबदारी पर्यावरणाची आपल्यावर. आपल्या आनंदाचा उत्सव निसर्गासाठीही आनंददायी ठरो, हीच सदिच्छा. आकाशवाणी परभणीच्या वतीने सर्व श्रोत्यांना पर्यावरणपूरक, मंगलमय आणि आनंददायी गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
2: श्रोतहो, भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये मधुमेह या आजाराची सद्यस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
1: वाढतं वजन फक्त दिसण्याचा प्रश्न आहे का? नाही, लठ्ठपणामुळे आरोग्यावर होणारे. आकाशवाणी म्हणजे विश्वास, व्यापक पोहोच आणि ठोस परिणाम. तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी हेच आहे सर्वात योग्य माध्यम. तर मग वाट कसली पाहताय? आजच करा आपल्या दुकानाची, उद्योगाची किंवा सेवांची जाहिरात आकाशवाणीवरून. प्रभावी, परवडणारी आणि खात्रीशीर. आकाशवाणी, तुमचा व्यवसाय, तुमची ओळख आता प्रत्येकाच्या कानापर्यंत, प्रत्येकाच्या मनात. त्यासाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क साधा.
3: मध्यम लहरी 1305 किलो हर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण श्रोते हो आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

त्या प्रभावी अभिनयाने मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं. श्रोतेहो, यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मागील भागात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा पुढाकार, ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी केलेलं नियोजन आणि जनजागृती याबाबत आपण कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून माहिती घेतली. त्याचबरोबर या उपक्रमात नागरिकांचा सहभाग, गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलनाला मिळणाऱ्या प्रतिसादाविषयी सुद्धा आपण जाणून घेतलं. खरं तर प्रशासकीय यंत्रणेकडून केलं जाणारं सूक्ष्म नियोजन आणि त्याला मिळणारा नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद यामुळेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवात राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्याचं काम उत्कृष्ट पद्धतीनं होत आहे. श्रोतेहो, आजच्या भागात आपण संकलित निर्माल्याचं व्यवस्थापन, गणेश मंडळं, महिला विद्यार्थी आणि युवकांचा सहभाग याबाबतही जास्मिन मॅडम यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर दिसून येतोय. राज्य शासनानं तर हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून

0: घोषित केला आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रयत्न पण होताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
1: थोडक्यात याची थोडी पार्श्वभूमी अगोदर श्रोतांना मी सांगू इच्छिते. पंचगंगा प्रदूषण हे कोल्हापूरकरांसाठी मोठा प्रश्न आहे. 2012 याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्याच्यानंतर 2015 आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवची कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये आमच्या लक्षात आला की बाकी जे आस्पेक्ट्स आहे गणेशोत्सवचे ते हळूहळू पर्यावरणपूरक आम्ही करतो आहे, परंतु विसर्जनसाठी अशी कोणतीही वेगळी यंत्रणा नाही आहे आणि आपला विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषण सुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीचे आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण ह्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो. ग्रामपंचायत स्तरावर आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि गणपती मूर्तीचा विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल, ना वापरलेले विहीर असेल, तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा सहभाग यामध्ये असते. सोबतच जेवढे आमचे एनजीओज आहेत, लोकांमध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांनी हे लोक चळवळीचा भाग म्हणून घेतला, त्यामुळे कोल्हापूरमध्ये याचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
0: अच्छा मॅडम, मातीच्या गणेश मूर्तींचा वापर किंवा एक गाव एक गणपती हा उपक्रम, आवाजाची मर्यादा पाळून मिरवणुका किंवा लोकवाद्यांच्या वापरावर भर, असे अनेक उपक्रम किंवा या उपक्रमाबाबत जनजागृती करताना प्रशासन दिसत आहे. तर हे सगळं जनजागृती करत असताना अनेक अडचणीसुद्धा येत असतील आपल्याला. कोल्हापूर जिल्ह्यात हा उपक्रम राबवताना प्रशासनासमोर कोणती आव्हानं आली का आणि त्यावर आपण कशी मात केली किंवा कोणकोणते उपाय योजले?
1: गणेशोत्सव हे धार्मिक भावनाचा विषय आहे आणि प्रशासनाच्या दृष्टीने तो पर्यावरणपूरक कसा व्हावे ही पण एक विषय आहे, पण हे करताना लोकांच्या भावनाचा आदर करणे ही खूप महत्वाचे आहे. तर जेव्हा आम्ही प्रत्येक गणपती मंडळाकडून किंवा गावोगावी घरातून गणेश मूर्ती संकलित करतो तेव्हा त्यांच्या फेरविसर्जन होईपर्यंत सर्व मूर्ती सुव्यवस्थित ठेवणे ही एक मोठी जबाबदारी प्रशासनाला आणि ग्रामपंचायतींना पार पाडावी लागते. यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, मूर्तीची विटंबना होणार नाही याची आम्ही खास करून दक्षता घेतो आणि योग्य पद्धतीने मूर्तीचा फेरविसर्जन करणे ही एक मोठी जबाबदारी आमच्यावर असते. आजपर्यंत कोणताही अनुचित प्रकार हे सगळा राबवताना झाले नाही आहे. यामध्ये जे आव्हानं आहे त्यावर मात करण्यासाठी आम्ही सार्वजनिक गणेश मंडळ जे आहे त्यांचा सहभाग घेतो, आमचे तरुण मंडळ जे आहे त्यांना आम्ही इन्वॉल्व करून घेतो, शाळांचे विद्यार्थ्यांपर्यंत ही संदेश आम्ही पोचवतो, गावोगावी आमचे महिला बचत गट स्थापित आहे तर त्या महिलांकडून खूप चांगला सहभाग आम्हाला मिळते आणि हे सगळ्यांच्या सहभागावरून आम्ही हे सगळा जेवढे आमच्याकडे आव्हान आहे त्यावर आम्ही मात करत गेलो आहे.
0: अच्छा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव हा केवळ प्रशासनाचा कार्यक्रम न राहता लोक चळवळ व्हावी यासाठी गणेश मंडळं, ग्रामपंचायती, महिला बचत गट, विद्यार्थी आणि युवकांना सुद्धा या उपक्रमाशी जोडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं कोणकोणते प्रयत्न केले आहेत?
1: हे उपक्रम जेव्हा सुरू झाला 2015 तेव्हा हे जिल्हा परिषदने सुरू केला असा नव्हता, तेव्हाच लोकांकडून सुरू झाला. जे काही एनजीओज पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत होते, पर्यावरण साठी किंवा पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी काम करत होते, त्यांच्या सोबत मिळूनच जिल्हा परिषदने हे सुरू केला होता आणि सुरुवातीपासूनच आम्ही हे ठरवले की हे प्रशासनचं काम नाही आहे. प्रशासनचं काम आहे की लोकांची हँड होल्डिंग करणे, त्यांना दिशा दर्शवणे आणि जिथे लोक कमी पडत आहे तिथे त्यांचा हेल्प करणे. यासाठी आम्ही स्टार्टिंग पासूनच

0: बचत गट असो, आमचे विद्यार्थी असो, तरुण मंडळ असो, पर्यावरणामध्ये काम करणारे अनेक एनजीओज असो, या सगळी लोकांचा सहभाग घेऊनच केले, त्यामुळे ही परंपरा कोल्हापूरमध्ये सुरू राहिली आहे.
1: हो निश्चितच. या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळताना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या अनुषंगानं राज्यभरातील दिलखुलासच्या श्रोत्यांना आणि विशेषतः गणेश भक्तांना आपण काय संदेश द्याल?
0: गणेशोत्सव हे महाराष्ट्रासाठीच नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक खूप उत्साहाचा आणि मोठा सण असते आणि दरवर्षी त्याचा महत्व तेवढाच वाढत गेला आहे, लोकांचा सहभाग तेवढाच वाढत आहे. परंतु हे सगळा करताना कुणालाही त्रास होऊ नये. आम्ही आपली भावना आणि सण साजरा करताना कुणाला त्रास झाला नाही पाहिजे, लहान मुलांना त्रास झाला नाही पाहिजे, वयोवृद्ध जे मंडळी आहे त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, जे मुलं स्कूलचे एक्झाम्स देतात किंवा ते स्टडी करतात त्यांना त्रास झाला नाही पाहिजे. तर हे सगळं करताना शक्यतो थोडा आवाजची मर्यादा आपण पाळली पाहिजे, ट्रॅफिक जास्त कंजेशन होऊ नये, कारण की आपण जेव्हा ट्रॅफिक किंवा रोड ब्लॉक करतो तेव्हा कोणती तरी ॲम्ब्युलन्स असू शकते, कोणता तरी पेशंट असू शकते ज्यांच्यासाठी एमर्जन्सी असू शकते, तर त्यांना कोणताही त्रास झाला नाही पाहिजे ही आपण लक्षात ठेवले पाहिजे. आणि आपला जे सण आहे हे एक पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये आपण साजरा केला पाहिजे, लोककलांना प्रोत्साहन द्यायला हवा, लोकवाद्य जे आहे आपली जो संस्कृती आहे ते जपण्यासाठी आपण उत्सव साजरा करतो आहे, तर ह्या भावनाने आपण सण साजरे केले पाहिजे.
1: हो निश्चितच. आपण केलेल्या आवाहनाला गणेश मंडळ आणि गणेश भक्त निश्चितच सकारात्मक प्रतिसाद देतील. मॅडम, आपल्या संवादातून गणपती बाप्पाविषयीची आपली श्रद्धा जपण्याबरोबरच पर्यावरणाचं रक्षणही कसं करता येईल, लोकसहभागातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला व्यापक स्वरूप कसं देता येईल आणि निर्माल्य व्यवस्थापनातून पर्यावरण संवर्धनालाही हातभार कसा लावता येईल याबाबत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांनी अतिशय महत्वाची माहिती दिली. श्रोते हो, गणेशोत्सव हा आनंदाचा आणि भक्तीचा चैतन्यदायी असा उत्सव आहे. हा आनंद साजरा करताना आपला उत्सव पर्यावरणासाठीही मंगलमय ठरावा यासाठी प्रत्येकानं छोटंसं का होईना पण जबाबदारीनं आणि मनापासून एक एक पाऊल उचलायला हवं. श्रोते हो, गणेशाप्रती आपल्या मनात श्रद्धा आणि भक्तिभाव कायम ठेवूया, जोरदार तयारी करूया, हा राज्य महोत्सव लय भारी पद्धतीनं साजरा करूया, पण सामाजिक भान मात्र राखूया, पर्यावरणाचं रक्षण करूया आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची लोक चळवळ अधिक बळकट करूया. गणपती बाप्पा मोरया. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅडम, आजच्या या विशेष संवादासाठी आपण या स्टुडिओमध्ये आलात आणि अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एका मागून एक वाहन चालवा,
1: वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न मिटवा,
0: वाहनाचं सर्व्हिसिंग वेळेत कराल,
1: आपोआप प्रदूषण कमी कराल,
0: रस्त्यावरचं क्रॉसिंग म्हणजे जीवन मरणातलं अंतर, अहो खटला काय कामाचा जीव गेल्यानंतर।
1: वाहन अकारण धूर सोडतात, प्रदूषणात वाढ करतात।
0: मदतीच्या वेळी मागे राहू नका, सहकार्याचा मंत्र विसरू नका।
2: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं।

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप, ह्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुती ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसच्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्या नमस्कार.
5: विक्रम, आता सगळीकडे सणासुदीचं वातावरण आहे. आता गणपती बसणं आपले सगळे म्हणजे श्रावणातच खर तर सुरू होतात सगळे सण वगैरे, आणि आता गणपती आहे, मग दिवाळी असते. या सगळ्या उत्सवाच्या दरम्यान जेव्हा तुझ्याकडे एनरोल करतात कोणी वेट लॉस करण्यासाठी, तेव्हा त्यांच्या खाण्यावरती काही विशिष्ट बंधनं असतात का, याबद्दल आजचा.
6: सर्वप्रथम म्हणजे चित्रा, तुला, आपल्या सगळ्या रेकॉर्डिंग टीमला आणि आपले श्रोते हो सगळ्या तुम्हाला लोकांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. हा गणेशोत्सव तुम्हाला सगळ्यांना खूप छान, चांगला आणि मानसिक शांतीचा, शारीरिक स्वास्थ्याचा आणि भरभराटीचा जावो. पहिली गोष्ट एक लक्षात आपल्याला घेतलं पाहिजे की गणपती, दसरा, होळी हे जे सण आहेत आपल्याकडचे, किंवा कधी कधी कुणाच्या घरात लग्न असतं, मुंज असतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहेत, या येतच राहतात. पण म्हणून फिटनेस थांबतो का, तर तसं नसतं. आता आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या लोकांना मी गणपती तुम्ही तुमचं वजन मेंटेन केलं पाहिजे. सणवाराच्या दिवसात गोड खाऊन त्याच्यानंतर खाण्याच्या वेळा पण पाळल्या जात नाहीत, झोपेच्या वेळा पाळल्या.
7: तेराशे 5 KHz या मध्यम लहरींवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. श्रोते हो, आता भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी ऐकूत
8: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी. आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता. पूना गाडगीळ आणि सन्स परभणीतील नवीन आणि भव्य शोरूम आता शिवाजी पुतळ्याजवळ. अधिक मोठी जागा, अधिक नवी डिझाईन्स आणि पिढ्यान पिढ्यांचा विश्वास. पूना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून.
7: श्रुती हो भावधारा या कार्यक्रमा अंतर्गत आज श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेल्या काही भावगीतांचा आनंद आपण घेणार आहोत. तत्पूर्वी ऐकूयात.
9: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक

0: अरे
1: वाह,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजात नितीन आखवे यांची रचना ऐकूयात.

नितीन आखवे यांची रचना आपण ऐकलीत आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजात. श्रोते हो, भावगीतांचा आनंद आपण घेत आहात. संगीतकार आहेत श्रीधर फडके. कार्यक्रमात आता आशा भोसले यांच्या स्वरातील ही रचना ऐकूयात.

सौमित्र यांची ही भावगीत रचना आपण ऐकलीत आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमात आता मोहम्मद रफी यांच्या आवाजामध्ये श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेली रचना ऐकूयात.

0: श्रोते हो, मोहम्मद रफी यांच्या आवाजात वंदना विटणकर यांची ही भावगीत रचना आपण ऐकली आहेत. आणि या भावगीत रचनेवरच आजचा आपला भावगीतांचा भावधारा हा कार्यक्रम इथेच संपन्न करत आहोत. भावगीतांचा आनंद श्रोते हो आपण घेतला आकाशवाणी परभणी केंद्रावरून.
1: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
2: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
1: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम

0: आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा।
1: अगो होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं। पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमाअंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत। आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत। आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
1: अगो होय तर,
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा। तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
2: मध्यम लहरी 1305 kHz वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे। श्रोते हो, यानंतर ठीक 8 समाचार प्रभात, 7:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत। 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल। 8:40 दूरदर्शन दिनानिमित्त दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ हे समन्वित रूपक मुंबई केंद्रावरून आपण ऐकाल। ही निर्मिती असेल आकाशवाणी जळगाव केंद्राची। आणि त्यानंतर ठीक 9 प्रादेशिक उर्दू बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आपण ऐकू शकाल। सुरुवातीला समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून ठीक 8 आम्ही सहक्षेपित करत आहोत।

विषय ठाम मतं असलेल्या कमालीचं ध्रुवीकरण झालेल्या जगात ही ब्रिक्स शिखर परिषद पार पडली हे लक्षात घेणं महत्वाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. भारतात नुकतीच झालेली ब्रिक्स देशांची परिषद यशस्वी ठरल्याचं अमेरिकेच्या अटलांटिक काउन्सिलमधील वरिष्ठ अभ्यासक मायकेल कुगलमन यांनी त्यांच्या विश्लेषणपर लेखात म्हटलं आहे. या परिषदेत मंजूर करण्यात आलेला नवी दिल्ली जाहीरनामा हा भिन्न दृष्टिकोन असलेल्या देशांमध्ये एकमत घडवून आणण्याच्या भारताच्या वाढत्या क्षमतेचं द्योतक आहे. विविध देशांना एकत्र आणून जागतिक मंचावर ब्रिक्स देशांना अधिक सामर्थ्यशाली बनवण्यात भारत यशस्वी झाला आहे. तसंच ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणांनी घातलेल्या निर्बंधांचा सामना करणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी ठोस उपाययोजना करण्याची क्षमता या ब्रिक्स देशांच्या गटात असल्याचंही या विश्लेषणात म्हटलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज अधोरेखित करतानाच न्यायाधीशांविरुद्धच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांनी विकसित केलेली यंत्रणा सक्षम अत्यंत तत्पर आणि वेळेत कार्यवाही करणारी असल्याचं नमूद केलं. नवी दिल्लीत आयोजित 6व्या राम जेठमलानी स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्थिर कारभार सुरू असणं ही कोणत्याही संस्थेनं अभिमान बाळगण्याची बाब नसून सुधारणा ही निरंतर प्रक्रिया असायला हवी असंही सरन्यायाधीश म्हणाले. न्यायव्यवस्थेनं स्वतःहून टीकेचं महत्व मान्य केलं आहे. ही संस्था कधीही टीकेच्या विरोधात नव्हती आणि असूही शकत नाही. न्यायालयीन कार्यपद्धतीवर माहितीपूर्ण आणि रचनात्मक टीका हे जिवंत वैधानिक लोकशाहीसाठी अत्यावश्यक वैशिष्ट्य असल्याचंही ते म्हणाले. युपीआयद्वारे केलेल्या 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँकांना कोणतंही शुल्क आकारता येणार नाही असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. रुपे समर्थित डेबिट कार्डद्वारे केलेल्या अशा 2000 रुपयांच्या आर्थिक देवघेव व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारलं जाऊ शकत नसल्याचं सरकारी राजपत्रातील अधिसूचनेत म्हटलं असून या माध्यमातून आर्थिक रक्कम प्राप्त झालेल्या व्यक्तीला कुठलीही बँक किंवा सेवा पुरवठादार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष क्षपणे शुल्क आकारू शकत नाही असंही अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे. पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स ऍक्ट 2007 अलीकडेच करण्यात आलेल्या दुरुस्तीवरून उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नवी दिल्लीतील यशोभूमी इथं 5व्या सेमिकॉन इंडिया 2026 परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. यामध्ये 600 अधिक प्रदर्शक 300 आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि 40 अधिक देशातील शिष्टमंडळ सहभागी होणार आहेत. यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या प्रदर्शनात 6 देशांची दालनं 12 राज्य सरकारांची दालनं आणि स्टार्टअपसाठी एका विशेष दालनाचा समावेश असेल. इंडिया सेमीकंडक्टर मिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच सेमी यांनी आयोजित केलेली परिषद 3 दिवस चालणार आहे. व्हिएतनाम हा भारताचं ऍक्ट ईस्ट धोरण आणि व्हिजन महासागर तसंच हिंद प्रशांत पॅसिफिक क्षेत्राबाबतचा दृष्टिकोन या सर्वातील एक महत्वाचा भागीदार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. व्यापार अर्थव्यवस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्यासाठीच्या भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची डॉ जयशंकर यांच्या सहअध्यक्षतेखाली नवी दिल्लीत 19वी बैठक झाली. त्यामध्ये बोलताना जयशंकर यांनी आसियान गटासोबतच्या सर्वंकष धोरणात्मक भागीदारीच्या चौकटीतही व्हिएतनाम हा महत्वाचा भागीदार असल्याचं सांगितलं. 3 वर्षांपूर्वी झालेल्या या संयुक्त आयोगाच्या बैठकीनंतर भारत आणि व्हिएतनाम द्विपक्षीय संबंधांमध्ये लक्षणीय प्रगती झाली असल्याचंही त्यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात विघ्नहर्त्या गणेशाचं काल राज्यासह देशपरदेशात उत्साहात जल्लोषात आगमन झालं. श्री गणेश प्रतिष्ठापनेनं अनंत चतुर्दशीपर्यंत 12 दिवस चालणाऱ्या उत्सवाची उत्साहात सुरुवात झाली. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचा देशविदेशात जागर होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक कार्य संचालनालय 36 जिल्ह्यांसह विविध राज्य नवी दिल्ली आणि दुबईत लोककलेतील श्री गणेश हा उपक्रम राबवणार आहे.
देहरादून जम्मू चेन्नई सिल्वासा लखनऊ कोटा अमरावती कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमात नमन लेझिम धनगरी कोळी आदिवासी नृत्य मंगळागौर गोंधळ आदी

लोककलांचं सादरीकरण होईल. नवी दिल्लीत नाटक, चित्रपट गीतं आणि लावणी, तर 26 सप्टेंबरला दुबईत महाराष्ट्राच्या लोकपरंपरांचा जागर होणार आहे. मुंबईत 17 ते 24 सप्टेंबर दरम्यान शास्त्रीय संगीत महोत्सवही आयोजित केला आहे. दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल करून घेतला आहे. दिशा ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी एफआयआर दाखल करायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, त्यांचे सुरक्षा रक्षक दिनो मोरिया, रोहन रॉय, सूरज पंचोली, रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, पोलीस अधिकारी सचिन वाजे, परमवीर सिंह यांच्यासह इतर अनेक जणांचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी टपालाद्वारे मतदान करण्यास बंदी घालण्याची अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची योजना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. टपाल विभागाला टपालाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांसंबंधीचे नवीन नियम लागू करण्यास तात्पुरतं रोखण्याबाबतच्या एका संघराज्याच्या न्यायाधीशांनी दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवला आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ ओमानच्या किनाऱ्यालगत पनामाच्या तेलवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यावरून परस्परांना दोषी ठरवत अमेरिका आणि इराण यांच्यात वाद सुरू आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डच्या निवेदनानुसार त्यांच्या मते समुद्रधुनीच्या दक्षिणेकडील प्रतिबंधित असलेल्या भागातून हे जहाज जाण्याच्या प्रयत्नात असताना ते समुद्री सुरुंगावर आदळल्यानं त्यानं पेट घेतल्याचं इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं IRGC हा दावा खोडून काढला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचं समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्रसाठ्यांना लक्ष्य करण्यात आलं.

0: इराणच्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये म्हटलं आहे. मात्र अमेरिकेनं आयआरजीसीचा हा दावा खोडून काढला आहे. येमेनमधील हुती बंडखोरांनी काल पुन्हा सौदी अरेबियावर जोरदार हल्ले चढवले. या बंडखोरांना इराणचा पाठिंबा आहे. हे हल्ले सौदी अरेबियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर असल्याचं सांगत येमेनकडून या हल्ल्यांचं समर्थन करण्यात आलं आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या या हल्ल्यांमध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिण भागातील विमानतळ, रस्ते आणि शस्त्र साठ्यांना लक्ष्य करण्यात आलं. भारतानं पूरग्रस्त नेपाळला 31 डिसेंबरपर्यंत 18 तास वीज पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर ढालकेबार वाहिनीद्वारे 600 मेगावॅट आणि टनकपूर महेंद्रनगर वाहिनीद्वारे 54 मेगावॅट वीज निर्यातीस ही मंजुरी देण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्या T20 क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज नवी दिल्ली इथं खेळला जाणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारत 1-0 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी ठरल्याबद्दल परराष्ट्र मंत्र्यांकडून समाधान व्यक्त. अमेरिकी तज्ज्ञांचाही दुजोरा. न्यायव्यवस्थेत निरंतर सुधारणा आणि अधिक पारदर्शकतेची गरज, सरन्यायाधीशांनी केली अधोरेखित. UPI द्वारे 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर कोणतंही शुल्क आकारता येणार नाही. विघ्नहर्त्या गणरायाचं सर्वत्र उत्साहात स्वागत. आणि भारत अफगाणिस्तान T20 मालिकेतला आज दुसरा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळचे 8:40 झाली आहेत. या पुढची उद्घोषणा लगेचच
2: प्रसारित करीत आहोत. दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. ऐकूया समन्वित कार्यक्रम.

0: टीव्ही माध्यमांनी कंबर कसायला हवी. याला तोंड देण्यासाठी दूरदर्शननं आपल्या मर्यादा आणि सुप्त शक्तींचा धांडोळा घ्यायला हवा.
1: कार्यक्रमाचं साधेपण आणि आशय समृद्धी हे दूरदर्शनचं खास वैशिष्ट्य, ते जपलं गेलं पाहिजे. कुटुंबातल्या सर्वांना एकत्र आनंद घेता येईल अशा कार्यक्रमाची निर्मिती ही दूरदर्शनची शैली. आजही कोणी त्याला हात लावू शकलं नाही.
0: शहरात मोबाईल आणि नेटफ्लिक्सचा धुमाकूळ सुरू असला तरी निमशहरी ग्रामीण प्रेक्षक आजही टीव्ही संचाकडेच आपलं करमणुकीचं साधन म्हणून पाहतो. कथा, कविता, शास्त्रीय संगीत, थोरांची चरित्र, चांगल्या एकांकिका, नाटकं, पुस्तक परिचय अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या निर्मितीमध्ये खाजगी वाहिन्या आजही फारसा रस दाखवत नाहीत.
1: समाजाची नीतिवत्ता, त्यांच्या देशप्रेमाच्या, राष्ट्रवादीच्या संकल्पना, बंधुभाव, परस्परांच्या भाषा, संस्कृती यांचा आदर करण्याची प्रवृत्ती वाढीस लागावी यासाठी ही माध्यमं कडीची भूमिका बजावू शकतात. त्यासाठी दूरदर्शन हे माध्यम सशक्त असायला हवं. तंत्रज्ञान आणि भारतभर पसरलेलं विविध विषयावरच्या वाहिन्यांचं जाळं यात आजही दूरदर्शन अग्रेसर आहे.
0: घराघरात दूरचित्रवाणी संचावर हुकूमत गाजवणारी वाहिनी दूरदर्शन आपल्या सर्वांच्या मनात घर केलेली मनोरंजन, प्रबोधन आणि माहिती यांची सांगड घालणारी वाहिनी. आपल्या अनेकांचे भावबंध या वाहिनीशी जोडले गेलेले आहेत.
1: दूरदर्शनशी या भावबंधाचं नातं असलेले आणि दूरदर्शनच्या विविध कार्यक्रमात सहभागी होणारे एक प्रेक्षक रवींद्र कुडाळकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात.
2: नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर बोलतोय. 15 सप्टेंबर हा दिवस दूरदर्शन दिन म्हणून याचं पालन केलं जातं. त्याचं कारण असं आहे की प्रायोगिक तत्वावर दूरदर्शन आजच्या दिवशी 1959 साली चालू करण्यात आलेलं होतं. खरं तर ते दूरदर्शनचे जुने दिवस जे आहेत 72 ते

0: आता लहानपणापासून होतो. आणि मला असं कधी कधी वाटायचं की हा दूरदर्शनचा जो स्टुडिओ आहे हा कसा असेल, इथली लोक कशी असतील, इथे हे अभिनेता येणारे, काम करणारे, निर्माता, नंतर निवेदक, आणि दूरदर्शन मध्ये कसं तंत्रज्ञान असेल की ज्या योगे आपल्यापर्यंत हे कार्यक्रम पोहोचत असतात, याचं कुतूहल मला खूपच पहिल्यापासून होतं. आणि मला आता सांगायला खूप आपल्याला छान वाटतंय, हेवा वाटतो माझ्याबद्दल कधी कधी. आणि मी अभिमानानं आपल्याला सांगतो की मुंबई दूरदर्शनच्या हॅलो सखी या फोन इन कार्यक्रमात किंवा हॅलो डॉक्टर सारखा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये जवळपास मी 25 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, जनजागृतीचा उपक्रम आणि करमणूकपर कार्यक्रम जे आहेत त्यामध्ये फोनवरनं सहभाग घेत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात माझी एक वेगळी ओळख आणि आयडेंटिटी निर्माण झालेली आहे. तेव्हा खरं तर लहानपणी मला जे वाटायचं ना स्टुडिओ कसा असेल, आपल्याला जाता येईल का, आता मला खूप छान वाटतं सांगताना की मी अनेकदा मुंबई दूरदर्शनच्या स्टुडिओत अगदी जाऊन आलो, तिथे लोक आपल्याला ओळखतात, ही एक मोठी म्हणजे गोष्ट आहे. आणि सह्याद्री वाहिनीच्या आई सोबत माझी माय नावाच्या कार्यक्रमात 2 भागात मला 7 वर्षापूर्वी सहभाग घ्यायचा एक आनंद आणि एक संधी मिळाली. आणि माझी पत्नी सुलेखा हिच्यासोबत देखील कालांतराने रेशीम गाठी नावाच्या कार्यक्रमात देखील मुंबई दूरदर्शन मध्ये जाऊन कार्यक्रमात सहभागाची संधी मला मिळालेली होती. या गोष्टी खूपच मला आनंददायी नक्कीच आहे. मुंबई दूरदर्शनने आपल्या सर्वांना खूप काही दिलेलं आहे. आणि छायागीत नावाचं एक कार्यक्रम असे लहानपणी आमच्या, त्यामध्ये त्या कार्यक्रमात अगदी जुनी गाणी, नवी गाणी, सगळी गाणी लागायची. या आजच्या 15 सप्टेंबरच्या दूरदर्शन दिनी या सगळ्या आठवणीत जायची आणि आठवणीत रमायची संधी आपण मला दिली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. खरं तर दूरदर्शनच्या बातम्या देखील अतिशय विश्वासू आणि आश्वासक बातम्या होणार, आपण आजही त्यांच्याकडे पाहतो. या सर्व आठवणी आज जागृत झालेल्या आहेत. मी आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद.
1: दूरदर्शननं आपलं वैविध्य जपणाऱ्या गायन, नृत्य, नाटक, लोककला अशा विविध परफॉर्मिंग आर्ट्स यांना कायम उत्तेजन दिलंय. कोणार्क फेस्टिवल, हम्पी फेस्टिवल, विविध लोककलांचे कार्यक्रम, आपल्या देशातील प्रमुख यात्रा यांचं लाईव्ह प्रक्षेपण दूरदर्शन करतं.
2: याखेरीज स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या कार्यक्रमांचं प्रसारण दूरदर्शन मार्फत आपल्या देशात प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं आणि यातूनच आपलं राष्ट्रीय ऐक्य राखलं जातं. संपूर्ण देशाला ज्याचा अभिमान वाटावा असे कार्यक्रम, उपग्रहांचं प्रक्षेपण दूरदर्शनवरून प्रसारित केलं जातं. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणारं संचलन आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात देशाविषयी अभिमान निर्माण करण्याचं कार्य सतत दूरदर्शन करतं.
1: आपल्या देशामध्ये संसदीय लोकशाही असल्याने भारतातील प्रत्येकाला संसदेमध्ये नक्की काय घडतं हे जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. यासाठीच लोकसभा TV आणि राज्यसभा TV या 2 वाहिन्यांवरून संसदेचं कामकाज प्रसारित केलं जातं.
2: सध्या प्रसारणात झालेला बदल हा एक अपरिहार्यतेमुळे झाला आहे. केवळ दूरचित्रवाणी माध्यमच नव्हे तर रंगमंचीय, सांस्कृतिक, साहित्यिक कार्यक्रमही आता आपला सादरीकरणाचा घाट बदलताना दिसतायत.
1: आपल्या समोरही या निमित्ताने नवं आव्हान उभं ठाकलंय. मनोरंजनाचे नवे अवतार हात जोडून समोर उभे असताना आपल्या चोखंदळपणाचा बळी यात जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: आत्ताच आपण दूरदर्शन दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात, दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ. निवेदन होतं श्रद्धा शुक्ल आणि नरेंद्र कुमार ठाकूर यांचं. लेखक आणि सादरकर्ते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या जळगाव केंद्राची निर्मिती होती.
1: दूरदर्शनचा संस्कारक्षम सुवर्णकाळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 9 वाजता आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई.

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये। अरे वाह,
1: फसली।
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: श्रोतेहो, लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला तुमको ना भूल पाएंगे या चित्रपटातील सलीम बिजनौरी यांची गीतरचना ऐकूयात। अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या आवाजामध्ये या रचनेला संगीत आहे देबू मलिक यांचं। ही रचना ऐकण्यापूर्वी
5: परभणीकरांसाठी आनंदाची बातमी, आता सोन्याच्या विश्वासाला लाभणार आहे नवा भव्य आणि शानदार पत्ता, पूना गाडगे आणि सन्स।

0: अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये 608 गावांमध्ये महिलांसाठी सरपंच पद आरक्षित करण्यात आलं आहे. अनुसूचित जातीसाठी 233, अनुसूचित जमातीसाठी 84 आणि मागास प्रवर्गासाठी 254 ग्रामपंचायतीमधलं सरपंच पद आरक्षित राहणार आहे. नांदेड शहर आणि जिल्ह्यात विघ्नहर्त्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. ढोल ताशांच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशाची स्थापना झाली. नांदेड शहरात जवळपास 1000 आणि ग्रामीण भागात 1500 गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात सार्वजनिक शांतता अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी टॉलबी सिस्टमच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश जारी केला आहे. 8 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हे प्रतिबंध लागू राहणार आहेत. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ झाला आहे. मतदारांकडून प्राप्त होणारे दावे आणि हरकती यांची काटेकोरपणे पडताळणी करून त्यांचा नियमानुसार तातडीने निपटारा करावा असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जुन्या मतदार यादीतून एखादा पात्र मतदार चुकीने वगळला गेला असल्यास फॉर्म नंबर 6 भरून घ्यावा आणि त्याची योग्य पडताळणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मार्गदर्शक सूचनांनुसार अंगणवाडी केंद्रे नजीकच्या शाळांमध्ये स्थलांतरित करण्याच्या निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यातील 65 अंगणवाड्या जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे अंगणवाडीतील बालकांना शाळेच्या शैक्षणिक वातावरणाचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आणि आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 3 आणि 4 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. 4 सप्टेंबर रोजी बंद पाळण्यात आला. नांदेड महापालिकेने 12 सप्टेंबर रोजी झालेल्या लोक अदालतीत 5,11,000 रुपयांची कर वसुली केली. महापालिकेने करावरील शास्तीत 80% सूट जाहीर केली होती. शहरातील 3,218 मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेतला. नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने 1 सप्टेंबर पासून 30 वर्षांचा पल्ला तपासणी अनसल्ला हे विशेष आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे. पुढच्या 100 दिवसात 30 वर्षांवरील सर्व महिला आणि पुरुषांची मधुमेह, उच्च रक्तदाब, तोंडाचा, स्तनाचा तसंच गर्भाशय, मुखाचा कर्करोग याची प्रामुख्याने तपासणी केली जात आहे. आजाराचे लवकर निदान करून रुग्णाला त्वरित योग्य उपचाराखाली आणणं तसंच आरोग्याबाबत जनजागृती करणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. माजी मुख्यमंत्री जलक्रांतीचे प्रणेते दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जलसंधारण दिन आणि महावॉकेथॉनला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. जल ही जीवन हा संदेश यावेळी देण्यात आला.
1: नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: श्रोते हो, नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात चकोर आजगावकर यांच्या स्वरात पुष्पा बागधरे यांच्या स्वरात चकोर आजगावकर यांची रचना.

इंदिरा कुलकर्णी यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत, शरद जांभेकर यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
1: श्रोते हो, केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व लोककलांचा प्रारंभ हा गणेशाच्या स्तुतीने होतो. महाराष्ट्रात देवीचा गोंधळ आणि खंडोबाचं जागरण यांचा प्रारंभ गणेश वंदनेनं होतो. गोंधळ म्हणजे गणांचे दल जो कला प्रकार सादर करतात. तो गोंधळ 13व्या शतकात गोंधळाचे ग्रांथिक पुरावे दिसतात. गोंधळाला गोंडली नृत्य असं म्हटलं जायचं आणि तो भूतमातेच्या महोत्सवात सादर व्हायचा. भूतमातेच्या महोत्सवाचे उल्लेख 7व्या शतकापासून 13व्या शतकापर्यंत आढळतात. संगीत रत्नाकर, संगीत समय सार, नृत्य रत्नावली, ओमा पतंग आदी ग्रंथात गोंधळाचे उल्लेख दिसतात. लग्नमुंजीच्या शुभप्रसंगी कुळधर्म कुळाचार म्हणून सादर होणाऱ्या गोंधळात गणेशाचा धावा सुरुवातीला होतो. मंडळी, आपण नेहमी एक वाक्प्रचार वापरतो, काय गोंधळ लावलाय, पण खरोखरच गोंधळ लावला जातो तो देवीचे उपासक रेणुराई गोंधळी आणि कदमराई गोंधळी यांच्याकडून. रेणुराई गोंधळी माहूरच्या रेणुकेचे उपासक असतात, तर कदमराई गोंधळी तुळजापूरच्या भवानीचे उपासक असतात. संबळ, तुंतुणे आणि मंजिरी या वाद्यांच्या साथीने गोंधळामध्ये गणेश वंदना होते. ती अशी: आई राजा उदे उदे, सदानंदाचा उदे उदे, बोल भवानी माता की जय, मूषक वाहन सुख सजणारे गणपती, गजवदना गजानना, गौरीच्या नंदना गणपती गजवदना, देवा गज

0: गजवदना रामा गजवदना स्वामी गजवदना गौरीचा नंदना रे गणपती गजवदना पायी घुंगरू वाजती रे गणपती गजवदना लाल शेंदूर ल्याला रे गणपती गजवदना पुष्प वाहिले जाला रे गणपती गजवदना। गोंधळी म्हणतो भोळ्या भक्ताने पाच नामांचा पाच तत्वांचा गोंधळ मांडलाय, गोंधळात आणि संसारात विघ्न येऊ नये म्हणून गणपती बाप्पाची आधी पूजा केली जाते, त्याला वंदन केलं जातं। वाजला संबळ घालू देवीचा गोंधळ, घरात गोंधळ दारात गोंधळ मामाचा गोंधळ मामीचा गोंधळ सासूचा गोंधळ सुनेचा गोंधळ म्हाताऱ्याचा गोंधळ म्हातारीचा गोंधळ, अहो हे सगळे गोंधळ दूर व्हावेत म्हणून मंगलमूर्ती मोरया गणराया त्याचा धावा आधी गोंधळी करतात। अशा प्रकारे साडेतीन शक्तीपीठ यांचा गोंधळ घातला जातो। तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई माहूरची रेणुका आणि अर्धे पीठ वणीची सप्तशृंगी या देवतांचे आवाहन गोंधळी करतात। महिषासुराचा वध करणाऱ्या देवीच्या आधी शंकराचा पुत्र गणेशाचा धावा केला जातो, कारण गणेश गौरी नंदन पार्वती पुत्र। देवीच्या गोंधळाप्रमाणे खंडोबाच्या जागरणातही प्रारंभी गणेशाचा धावा केला जातो। आधी नमावे गणाला मग त्या मल्हारी देवाला असं खंडोबाचं जागरण सादर करणारे वाघे म्हणतात। दिमडी तुणतुणं मंजिरी या वाद्यांच्या साथीनं वाघे आणि मुरळ्या जागरण सादर करतात। त्यावेळी आधी शंकराची प्रार्थना होते आणि नंतर गणेशाचा धावा होतो तो असा। कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हरी तुझ वीण शंभो मज कोण तारी या गणा या रणया विघ्नहरया ताराया तुझ्याच स्मरणी जग हे तरले अखंड व्यापुनी त्रिखंड उरले दुखंड मनाला कधी न पुरले पाखंड जनाला माराया काम क्रोधाचा निवारा पडेल कार्याचा हा भार विकल्प बुद्धीचा हा भार ज्ञान अमृत पाजाया। पारंपरिक वाघे शंकरराव धामणीकर जाधव यांचा हा गण खंडोबाच्या जागरणातून अनेक वेळा सादर होतो। पठ्ठे बापूराव भाऊ फक्कड दगडू साली अशा अनेक शाहिरांचे गण गोंधळ आणि जागरणात प्रारंभी सादर होतात, त्यामुळे गणेश सर्व लोककलांचं आराध्य दैवत असतं हे मात्र खरं।
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख, वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
2: पुनःप्रसारित करत आहोत आता कार्यक्रम कृषीवाणी।
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार। परसबागेत मुख्यतः भाज्यांचं किडींपासून नुकसान होतं, या किडींच्या नियंत्रणासाठी रासायनिक विषारी कीटकनाशकांची फवारणी करता येत नाही कारण दररोज भाज्या खाण्यासाठी लागतात, शिवाय परसबागेत लहान मुलं आणि पाळीव प्राणी फिरत असतात, पिकांचं मुख्यतः कीटकांच्या अळ्यांपासून नुकसान होतं। अळ्या खादाड असतात, अळ्यांचं कोशावस्थेत रूपांतर होतं, कोशावस्थेत कीटक सुप्तावस्थेत असल्याने काहीच खात नाही, हे कोश झाडावर टांगलेले असतात किंवा जमिनीत असतात, जमिनीची खुरपणी केल्याने कोश उघडे पडतात, अळ्या आणि कोश पक्षी खाऊन टाकतात, अळ्यांचा नाश परजीवी कीटक आणि भक्षक कीटक करतात। परसातील पिकावर दोन प्रकारचे कीटक आढळतात, चावून खाणारे कीटक आणि रस शोषणारे कीटक। चावून खाणारे कीटक झाडाची पानं खोड मुळ्या फुलं आणि फळं चावून खातात, त्यामुळे झाडांची पानं कातरल्यासारखी दिसतात किंवा पानांवर भोकं दिसतात। तर रस शोषणारे कीटक झाडाच्या कोवळ्या भागातील रस शोषून घेतात। बहुधा हे कीटक बारीक असतात आणि वसाहत करून बहुसंख्येने असतात, उदाहरणार्थ मावा फुलकिडे तुडतुडे माशा ढेकण्या खवले कीटक कोळी इत्यादी। जेव्हा परसबागेतील झाडांची पानं खोड फिक्कट आणि निस्तेज दिसतात तेव्हा समजावं की त्या झाडावर मावा कीटक आहे। मावा कीटक आपल्या शरीरातून गोड रस बाहेर टाकतात, तो खाण्यासाठी मुंगळ्यांची रांग लागते। झाडावर मुंगळे दिसले की समजावं तिथे मावा कीटकांची वसाहत आहे। झाडाच्या रंगाप्रमाणे मावा कीटक आपला रंग बदलतात आणि शत्रूपासून संरक्षण करतात। बहुधा पानांच्या खालच्या बाजूवर मावा कीटकांची वसाहत असते, म्हणून फवारणी

पानांच्या खालील बाजूवर करावी. बारीक चिकणमाती पाण्यात मिसळावी आणि मावा कीटकांवर फवारणी करावी. त्यामुळे मावा कीटकांची हालचाल बंद होते, त्यांना श्वास घेता येत नाही. पालेभाज्यांवर चिकणमाती फवारणे योग्य होणार नाही म्हणून धान्याचं बारीक पीठ पाण्यात मिसळून त्याचं दुधाप्रमाणे पातळ मिश्रण तयार करावं आणि पानांच्या खालील बाजूवर बसलेल्या मावा कीटकांच्या वसाहतीवर फवारणी करावी. सूर्यकिरणांनी मिश्रणातील पाण्याची वाफ होते आणि मैद्याचा पानांवर पापुद्रा तयार होतो, त्यामुळे मावा कीटक हालचाल न करता गुदमरून मरतात. 2-3 दिवसांनी मैद्याची पापडी मेलेल्या मावा कीटकांसह पानांवरून गळून पडते. परसबागेतील पिकावर अनेक प्रकारच्या पतंगाच्या आणि फुलपाखरांच्या अळ्या असतात. पानांच्या खालील बाजूवर या कीटकांची अंडी असतात, त्यातून अळ्या निघतात. या अळ्या पानं आणि कोवळ्या फांद्या खातात. उपाय म्हणून अळ्या वेचून त्या थोडं रॉकेल घातलेल्या डब्यातील पाण्यात टाकाव्या म्हणजे मरतात, किंवा रॉकेलमध्ये कापडाचा बोळा भिजवावा आणि त्या बोळ्याचा स्पर्श अळ्यांना आणि अंड्यांच्या पुंजक्यांना करावा. अळ्या मरतात आणि अंड्यातून अळ्या बाहेर निघत नाहीत. झाडाच्या पानांच्या खालील बाजूवर अंड्यांचे पुंजके शोधावेत. अशी पानं तोडून गोळा करावी आणि ती जाळून टाकावीत. 12 लिटर पाण्यात धुण्याचा सोडा 3 चमचे मिसळावा. पाणी चांगलं ढवळावं म्हणजे सोडा पाण्यात विरघळतो. ढवळत असताना निंबोळीचे तेल 3 चमचे या द्रावणात थेंब थेंब टाकावं. थेंब फुटून त्याचे बारीक कण पाण्यात तरंगतात आणि दुधाप्रमाणे पांढरे इमल्शन तयार होतं. या मिश्रणाची फवारणी पिकावर करावी म्हणजे अळ्यांसोबत इतर किडींचंही नियंत्रण होतं. परसबागेत टोमॅटो, कोबी आणि इतर भाज्यांची रोपं लावली की रात्री देठ कुरतडणाऱ्या अळ्या त्या रोपांची खोडं जमिनीलगत चावून खातात, त्यामुळे सकाळी रोपं कोलमडून पडलेली असतात. काही जातींच्या अळ्या रोपांच्या खोडावर चढून पानं खातात, त्यामुळे किनारीपासून आतपर्यंत पानं कातरलेली असतात. उपाय म्हणून पत्र्याच्या डब्याचा तळवा आणि झाकण कापून टाकावं म्हणजे बांगडी तयार होते. ती जमिनीवर ठेवून तिच्या मध्यभागी रोप लावावं. पत्र्याच्या ऐवजी 2 इंच रुंद पुठ्याची वेटोळी रोपाभोवती जमिनीवर ठेवली तरी भागतं, त्यामुळे अळी रोपाच्या खोडापर्यंत पोहोचत नाही.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उत्तरा चौसाळकर यांच्या गायनात राग मधुवंती आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती चंद्रशेखर वझे यांनी आणि व्हायोलिनची साथ होती कैलाश पात्रा यांची.
1: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात.

0: आकाशवाणी मुंबई, तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा T20 सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली गेली. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठेदार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाही असं यात स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातील FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन केलं जाणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही सरकारनं आज मंजुरी दिली. यामुळे निर्णय प्रक्रियेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करता येतील असं सरकारनं म्हटलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीचीही चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRFच्या नॉर्म्सप्रमाणे आपल्याला जो सर्व्हे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्व्हे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर

0: शासनाचा जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील। शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे। त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे।
1: राज्यात एमएचसीईटी संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे। शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती। त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। रायगड जिल्ह्यात दिघे इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यावेळी उपस्थित होते। या करारामुळे राज्यात 90,000 रोजगार निर्मिती होणार आहे। या करारानुसार एमडीएलनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे। यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे। या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे। राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलाय। आज 1.5 दिवसांच्या गणपतींना भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल। मुंबईत आज दुपारपर्यंत 3 सार्वजनिक 71 घरगुती आणि 5 हरतालिका अशा एकंदर 79 मूर्तींचं विसर्जन झालं। मुंबई पुणे ठाणे नाशिक आणि कोकणासह राज्यभरातल्या प्रमुख नद्या तलाव समुद्र किनारे तसंच स्थानिक प्रशासनानं उभारलेल्या कृत्रिम तलावांवर विसर्जनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। मुंबईत गर्दीचं नियोजन आणि पर्यावरण रक्षणाच्या उद्देशानं महापालिकेनं घरगुती आणि 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात 380 पेक्षा जास्त कृत्रिम तलाव उभारले आहेत। याशिवाय गिरगाव दादर जुहू चौपाटी तसंच पवई तलावासारख्या सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळांवर देखील विशेष सोयी सुविधा पुरवल्या आहेत। सुरक्षेसाठी विसर्जन स्थळांवर जीवरक्षक आणि आपत्कालीन पथकं तैनात करण्यात आलेत। भाविकांच्या सोयीसाठी फिरती शौचालय पिण्याचं पाणी निर्माल्य संकलनाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे। 4 दिवसांपासून जरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे, त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत। मुंबईत आंदोलन करायला जरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी 3रा परवानगी अर्ज सादर केला आहे। 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे। पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे। लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित प्रकरणांची माहिती भारताच्या सायबर गुन्हेगारी पोर्टलला द्यायला मेटानं संमती दिली आहे। लहान मुलांचं लैंगिक शोषण आणि इतर धोकादायक मजकूर समाज माध्यमांवर प्रसारित होत असल्याबाबत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर मेटानं हे पाऊल उचललंय। लहान मुलांची सुरक्षा ही कंपनीसाठी प्राधान्याची बाब असून त्यांच्या विरोधात कारवाया करणाऱ्या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकारच्या बरोबर काम करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं मेटाच्या प्रवक्त्यानं म्हटलं आहे। कृत्रिम बुद्धिमत्ता हा मानवी संवेदनशीलतेला पर्याय ठरू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पदवी ही एक सुरुवात समजून संवेदनशीलतेनं समाजाची सेवा करण्यासाठी आपली शैक्षणिक गुणवत्ता आणि सामर्थ्य वापरावं असं आवाहन नीती आयोगाचे सदस्य डॉ आर बालसुब्रमण्यम यांनी आज केलं। अभियंता दिनानिमित्त नागपूरच्या सर विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या 24व्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। याप्रसंगी 59 PhD एकंदर 547 पदव्या प्रदान करण्यात आल्या। जवाहर नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात 9वी आणि 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा 10 एप्रिल 2027 रोजी होणार आहे। या परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर आहे। इच्छुकांनी सीबीएसई

0: itms.nic.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करावा असं आवाहन नवोदय विद्यालय समितीनं केलं आहे. बेळगाव इथं काल रात्री एका घराला आग लागून एकाच कुटुंबातल्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता असून पुढचा तपास सुरू आहे. नवी मुंबईत चांदवडा सेक्टर एक इथं आज सकाळी एका उपहारगृहात सिलेंडरचा स्फोट होऊन दोन जण जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या स्फोटामुळे शेजारच्या सहा दुकानांची छतं उडाली तसंच समोरच्या रुग्णालयाच्या काचाही फुटल्या. यात कोणीही जखमी झालेलं नाही. स्फोटाचं नेमकं कारण काय होतं याचा अद्याप शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत अवैध विक्रीसाठी नेला जात असलेला नायट्राझेपाम या गोळ्यांचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी नायट्राझेपामच्या 21,000 गोळ्यांसह 64,05,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. हा साठा घेऊन जात असलेल्या दोन जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांविरोधात याआधीही असे गुन्हे दाखल असल्याचंही पोलिसांनी कळवलं आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत होणार आहे. संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. आजच्या सामन्यातही विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी भारत प्रयत्नशील असेल तर पहिल्या सामन्यातल्या पराभवानंतर दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायचा अफगाणिस्तानचा प्रयत्न राहील. मालिकेतला तिसरा सामना गुरुवारी होणार आहे. भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय अभियंता दिवस साजरा करण्यात येतोय. देशाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डवरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. आणि भारत अफगाणिस्तान यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज रंगणार. भारतासमोर मालिका विजयाचं लक्ष. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5:00. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: आजच्या अमृत कलश कार्यक्रमात श्रोते हो आपलं स्वागत आणि मदालसा कानडेचा नमस्कार. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात आज आपण भेटतोय छत्रपती संभाजीनगर इथले सर्जनशील कवी श्रीधर नांदेडकर यांना. 1990 नंतरच्या मराठी कवितेतलं हे एक महत्वाचं नाव आहे आणि मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून श्रीधर नांदेडकर सर सेवानिवृत्त झाले आहेत आणि सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हा 2005 साली आणि परतीचा रस्ता नाहीये हा 2014 साली असे त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित आहेत आणि याशिवाय अनेक माध्यमातून सरांचं लेखन वाचकांच्या समोर येत असतं. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि अर्थातच त्यांच्या कविताही ऐकणार आहोत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर, कविता ही कवीची एक निर्मिती असते आणि या निर्मितीचा साक्षात्कार कसा झाला आणि पहिली कविता तुम्हाला कधी आणि कशी सुचली?
1: तुम्ही हा प्रश्न विचारल्यामुळे मी अगदी त्या आठवणींमध्ये जातोय. मूळ कविता मी

0: 80 बी एच्या वर्गात असताना पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं की त्याची जी पार्श्वभूमी आहे ती खूप बालपणामध्ये रुतलेली असावी. त्याचे संस्कार घेऊन मग केव्हा महाविद्यालयीन काळात जे एक वातावरण असतं त्यात असं वाटलं की आपण काहीतरी लिहून पाहावं. त्याला फारसा अर्थ नव्हता जे काही लिहिलं त्याला, पण एक उत्साह होता आणि त्याच्याबद्दलचं आकर्षण होतं. आणि मग महाविद्यालयात कविता पहिल्यांदा लिहिली आणि ती मग कुठल्या तरी स्पर्धेत वाचली, मग तिला बक्षीस मिळालं, मग जरा उत्साह वाढला. पण त्या उत्साहापेक्षा देखील मराठीचे जे शिक्षक होते रायगावकर सर, मी त्यांना दाखवायचो भीतभीत आणि ते नुसती अशी एक बरोबरची खून करायचे त्याच्यावर की बाबा चाललंय तुझं आणि चालू द्या अशा अर्थाने. पण मग हळूहळू त्यामध्ये मी रमायला लागलो आणि हळूहळू कळायला लागलं की आपण याच्यात खोलवर जाऊ शकतो.
1: सर, विषय कुठला होता तुमच्या पहिल्या कवितेचा, म्हणजे तुम्ही कॉलेज वयात त्या काळी होतात?
0: साधारणपणे मी एखादी छोटी कथा पण लिहून पाहिली होती तर ती प्रेमावर होती, पण मी कविता जी लिहिली ना तर ती मात्र एका बंदिस्त पक्षाच्या मनोवस्थेचं चित्रण त्या कवितेमध्ये होतं.
1: बर.
0: आणि त्यामध्ये एक घुसमट होती की काय सुचत नाहीये आणि आपण कुठेतरी अडकून पडलोय आणि आपल्याला एक मुक्त आकाश पाहिजे असा एक काही एक त्याचा
1: भाव त्या कवितेचा होता. सर, तुमचे जे दोन्ही कविता संग्रह आहेत सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून आणि परतीचा रस्ता नाहीये, इतके वेगळे शीर्षक आहेत या दोन्ही कविता संग्रहाचे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे या संग्रहांमधनं काय सांगायचंय तुम्हाला वाचकांना?
0: होय होय. सुफी प्रार्थनांच्या किनाऱ्यावरून हे शीर्षक देताना त्या शीर्षकाची कविता पण संग्रहात आहे, पण ह्या संपूर्ण कवितांचा एक जो स्वर आहे तो प्रार्थनांचा आहे की आपण ज्या जगात आहोत तिथे सगळ्यांना सुखानी नांदता यावं, तिथे नात्यांमध्ये पवित्रता असावी, तिथे एक प्रकारचा एकोपा असावा सगळ्या समाजात, असं काहीसं सूत्र घेऊन त्या कविता आलेल्या आहेत. पण सुफीमध्ये संगीताचा एक प्रभाव माझ्यावर खूप आहे. नुसरत फतेह अली खानचं जे संगीत त्या काळामध्ये मी ऐकायचो, आजही ऐकतो, पण त्या संगीताचा प्रचंड प्रभाव माझ्यावर होता आणि त्यातले स्वर हे मला त्या प्रार्थनेला माझ्यातले घेऊन जायचे.
1: ते ऍक्च्युअली डिवोटी संगीत आहे,
0: अगदी अगदी भक्ती संगीतच आहे. हो,
1: सुफी जे आहे ते डिवोटी संगीत,
0: अगदी अगदी अगदी. आणि त्याचा खूप ज्याला आपण खोलवरचा प्रभाव म्हणू तो मात्र मला जाणवत होता. आणि परतीचा रस्ता नाहीये मध्ये मी नात्यांचा खूप शोध पुढच्या 15 वर्षात 20 वर्षात घेत राहिलो आणि मग मला असं लक्षात आलं की आपण जर कवितेचं माध्यम निवडलंय तर आपल्याला जी नाती जोडायची आणि आपल्याला जो एकोपा साधायचा आहे तो ह्या कवितेच्या जगातच शोधला जाऊ शकतो
1: त्या माध्यमातून,
0: आणि त्याच्यातून आपल्याला परतीचा रस्ता नाहीये. म्हणजे आपलं जे काय कार्य करायचंय, आपलं जे जीवनाचं ध्येय आहे ते आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत कविता असेल असं काहीसं सूत्र त्याच्यामध्ये आहे. आणि मग मी म्हणतो की मला कवितेच्या जगातून आता परतीचा रस्ता नाहीये, तिथेच मी माझी गोष्ट सांगू शकतो,
1: थांबणार आहे आणि तिथेच मी काहीतरी सांगायचं
0: करणार आहे.
1: सर, आपण कवितेबद्दल बोलतोय, तुमची एखादी कविता
0: हो
1: तुम्हाला आवडणारी आपल्या श्रोत्यांना?
0: हो, आता आपण त्या नात्यांचा उल्लेख केला. मी अगदी कमी वयामध्ये असा विचार केला की अरे ही जी कुटुंब व्यवस्था अशी विकेंद्रित होत चालली आहे तर आपला काळ येईल तोपर्यंत काय होईल, तर आपण ह्या सगळ्या कुटुंबाच्या ह्याच्यात आपल्याला अडकायचं नाहीये, त्यांचं स्वातंत्र्य आपल्याला त्यांना द्यायचंय अशा अर्थाची एक कविता मी इथे वाचतो. तर त्याचं शीर्षक आहे तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट. तुझ्या उमलत्या घरट्याची गोष्ट मी ऐकेन कोसांच्या अंतराहून, उमटू देणार नाही तुझ्या संसारावर माझी वृद्ध सावली. अचानक येऊन तुझ्या छोट्याशा पोराला जवळ घेऊन मी बोलणार नाही, दात पडलेल्या माझ्या बोळक्यातून त्याच्या अंगावर थुंका उडायची मला आज फार भीती वाटते. मी फोनवर जोरात हसणार नाही, हळू आवाजात बोलेन तुम्हाला केवळ आवडणाऱ्या गोष्टी. समारंभाचा तोल जाईल असा वेश करणार नाही, कागदाच्या पुरचंडीतून रस्त्यावरची भजी आणणार नाही. मी मनातल्या मनात भजन करीन, स्मरण देवाचं आतल्या आत. स्वप्नात नातवाच्या केसांमधून खडबडता हात फिरवीन, त्याच्या खेळण्या

0: ना बिनधास्त हात लावीन, त्याला खेड्यातल्या जत्रेत नेईन, ओळखीच्या माणसासोबत सुरक्षित परत पाठवीन आणि स्वतः हरवून जाईन स्वतःच्या सावलीसकट.
1: किती छान आहे, म्हणजे दुसऱ्याला त्रास न देण्याची जी वृत्ती माणसाची आहे ती या कवितेतनं सर दिसते आहे.
0: होय होय.
1: चांगल्या साहित्य निर्मितीसाठी समीक्षा किती महत्वाची आहे. आणि याला जोडूनच एक प्रश्न माझ्या मनात आता येतोय की क्लास आणि मास या दोन्ही पातळींवर जर कविता खरी उतरायची असेल तर ती कविता कशी असायला हवी?
0: फारच चांगले प्रश्न आहेत हे दोन्ही. हा जो पहिला प्रश्न तुम्ही म्हटला ना, समीक्षेचं काय भूमिका असली पाहिजे सर्जनशील कलावंताच्या एकूण प्रवासात, समीक्षकाने जर एखाद्या सर्जनशील कवीच्या प्रवासातल्या बऱ्या वाईट सगळ्या गोष्टी जर त्याला नीट समजून सांगितल्या आणि कलावंतांनी जर त्या मनापासून ऐकल्या, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तसं जर घडलं ना तर मग मात्र कुठल्याही सर्जनशील कलावंताला त्याचा प्रवास समृद्ध करता येतो हे मी माझ्या उदाहरणावरून सांगतो.
1: किंवा त्या दृष्टीने तो प्रयत्न करू शकतो
0: आणि मी तो केलाय. म्हणजे मी वैयक्तिक पण अनुभव सांगू शकतो की सुधीर रसाळ सरांनी, डॉक्टर चंद्रकांत पाटलांनी, ह्या सगळ्या लोकांनी मला कवितेसाठी मार्गदर्शन केलं. त्यांनी खऱ्या अर्थाने समीक्षा पण केली, त्यांनी कठोरपणे काही गोष्टी सांगितल्या पण की बाबा हे बरोबर नाही, ही गोष्ट योग्य चालली आहे, हे असं करायला नको. याचा एक प्रभाव माझ्यावर खूप सकारात्मक राहिला. परंतु तुम्ही म्हणता तसा सगळ्याच वेळेस समीक्षेचा सर्जनशील कलावंताला उपयोग होईल असं नाही, काही वेळा तर त्याला निराशा पण येऊ शकते. पण आपण जर सकारात्मक विचार केला आणि जर कलावंतांनी पण ते स्वतः मांडलं तर मात्र नक्की तुम्ही म्हणता तसं
1: बरोबर
0: त्याला हे होऊ शकतं.
1: आणि मास आणि क्लास,
0: हो त्याबद्दल मला असं वाटतं ना की मास आणि क्लास साठी एकाच वेळी लिहिणं ही फारच तारेवरची कसरत आहे.
1: अवघड जबाबदारी
0: आहे. आणि ती यासाठी अवघड आहे की तुम्हाला दोन टोकावरच्या अभिरुचींना सामोरं जायचंय. पण मला असं वाटतं की काही लेखक काही कवींना ते निश्चित जमतं. म्हणजे नागार्जुनांची जी कविता आहे, तो रस्त्यावरचा बिहार मधल्या रस्त्यावरचा माणूसही गातो आणि तिला तर संपूर्ण हिंदी साहित्यामध्ये सन्मानाचं स्थान आहे. असा लोककवी जो आहे ना, म्हणजे आता आपण महानोरांचं पण उदाहरण घेऊ, क्लासला पण ते अपील होत आहेत आणि मासला पण अपील होत आहेत. तर ह्या होतात की गोष्टी की पण त्याचं प्रमाण तुम्ही म्हणाल तर मग ते जरा
1: ते ठरवणं कठीण आहे. सर, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा एखादा कवी कविता करत असतो तेव्हा त्याची वृत्ती कदाचित बंडखोर विद्रोही असू शकते, पण जसजसं त्याचंही वय वाढतं त्याची कविता प्रगल्भ होत जाते का किंवा ती व्हायला हवी का? तुमचा काय अनुभव आहे?
0: अगदी अगदी, फारच तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलताय असं वाटतंय मला. एक आक्रमकता जी वयाची असते ना ती काम करतेच. आणि माझ्या पिढीच्या नशिबात तर ते साठोत्तरी कवींचं सगळं वागणं आलं, त्यामुळे मला पण असंच वाटायचं की अरे जगाकडे तुच्छतेनेच पाहिलं पाहिजे. तुम्ही त्या ह्यांना नाकारा त्यांना नाकारा, हे वाईट आहे ते वाईट आहे असं करत करतच जायला पाहिजे, अशी एक सुरुवातीची एक आक्रमकता होती. आणि हळूहळू मला कळायला लागलं जेव्हा आपण स्वतः त्या चिंतनात जातो, आपण आपला अनुभव वाढतो, मला वाटायला लागलं की अरे नाही नाही, हे चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला फार व्यापकतेनं साहित्याकडे पाहता आलं पाहिजे, खूप प्रेमाने पाहता आलं पाहिजे, खूप जिव्हाळ्याने आणि आत्मीयतेने पाहता आलं पाहिजे. आणि मग असा विचार सगळ्यांनी जर केला तर मग त्यातून एक खूप सकारात्मक वातावरण तयार होऊ शकतं. परंतु निश्चितपणे मला असं सतत वाईट वाटलं की सुरुवातीला हा जो एक आक्रमकता होती मत मांडण्याची आणि कुणाला तरी नाकारण्याची, तर ती अहंकारातून आलेली आणि प्रभावातून आलेली होती. पण निश्चितपणे तुम्ही म्हणता तसं खूप बदल झाला पाहिजे तुमच्या प्रवासात. म्हणजे तुमची नुसती कविता बदलून नाही झालं, तुमचं चरित्र बदललं पाहिजे,
1: तुमचं
0: अंतर्बाह्य बदललं पाहिजे. आणि ते अंतर्बाह्य बदलणं एका अर्थानं ती एक आध्यात्मिक साधन आहे असं मला
1: तुमच्या लेखनात दिसायला हवी.
0: हवी हो, अगदी अगदी अगदी.
1: सर, याला जोडून एक प्रश्न असा की तुमच्यावर कुठल्या कवींचा प्रभाव तुम्हाला जाणवतो किंवा कोणापासून तुम्हाला प्रेरणा मिळाली कविता लिहिताना?
0: माझ्या अगदी आधीच 60 कवी होते आणि त्यांच्यातले खूप चांगल्या कवींचे प्रभाव माझ्यावर होते. भालचंद्र नेमाडेंची सुरुवातीची कविता, सतीश काळसेकरांची कविता, नामदेव ढसाळांची कविता, अरुण कोलोट

0: करांची कविता, ह्या पिढीच्या कवितांमध्ये मी खूप रमलो होतो आणि मला खूप छान वाटायचं. आणि मनोहरोकांची कविता, तुळशी परबांची कविता, हे सगळ्यांचे प्रभाव सुरुवातीच्या काळामध्ये माझ्यावर होते आणि त्या लोकांनी खूप चांगली कवितेची दिशा दाखवली असं मला वाटतं.
1: सर, आपण गप्पा अशाच आपल्या चालू ठेवणार आहोत, पण आत्ता कार्यक्रमात तुमच्या आवडीचं एखादं गीत आपण ऐकूया जे श्रोत्यांनाही ऐकायला आवडेल.
0: मला ना संत साहित्यातलं जे अभंग आहेत ना, त्यातलं जेथे जातो तेथे तू माझा सांगाती,
1: संत तुकारामांची
0: रचना
1: नक्की ऐकूया.

0: कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी आपण मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात गप्पा मारतो आहोत. सर, मघाशी आपण तरुण कवींचा उल्लेख केला, त्याला जोडून आता मी हा एक प्रश्न विचारते की सध्या मुक्त कवितेचा एक युग आलेला आहे. म्हणजे काही काळापूर्वीचा जर आपण विचार केला, केशवसुत म्हणा, माधव जुलियन किंवा भारत आंबे, कुसुमाग्रज यांच्या कविता छंदोबद्ध कविता होत्या किंवा त्या मीटरमध्ये बसायच्या आणि अशा काही कवितांची गाणी पण झाली. पण आत्ताचा काळ जर आपण बघितला तर तरुण मुलं मुक्त कविता करताना दिसतात. ती कविता असते का किंवा तिला कविता म्हणावं का?
1: कवितेचा जो हे आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणून निर्मिती म्हणून, ती इतकी उदंड आहे आणि ती मराठीमध्ये इतक्या मोठ्या विपुल प्रमाणात आलेली आहे ना, तर त्यामध्ये चांगलं वाईट करायला देखील गुंता झालेला आहे.

0: करताना दिसतात, ती कविता असते का किंवा तिला कविता म्हणावं का?
1: कवितेचा जो हे आहे ना, म्हणजे ज्याला आपण म्हणून निर्मिती म्हणून, ती इतकी उदंड आहे आणि ती मराठीमध्ये इतक्या मोठ्या विपुल प्रमाणात आलेली आहे ना, तर त्यामध्ये चांगलं वाईट करायला देखील गुंता झालेला आहे, इतकं त्याचं स्वरूप हे आहे. पण तुम्ही म्हणता तसं खरोखर केशवसुतांपासून अगदी ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळापर्यंत ज्या कविता होत्या त्या फार ज्याला म्हणू आपण गेय कविता, लय, छंद, वृत्त, ह्या सगळ्यांमधलं आणि तो काळही असा होता
0: आणि त्याशिवाय भाषा सौंदर्य ते पण आहे
1: ते, आणि ते सगळं घेऊनच एक भावविश्व जे आहे कवितेचं ते ह्या, म्हणून ते मासचं अपील त्याच्यासाठी पण होतं की त्याच्यामध्ये कविता पण होती, त्याच्यामध्ये गेयता पण होती, त्याच्यात संगीत पण होतं, त्याच्यामध्ये शब्दांचं सौंदर्य होतं आणि तरीही ती एक श्रेष्ठ कविता पण होती. आणि त्यामुळे तो संपूर्ण काळ जो आहे, जो आपण म्हणजे रेडिओचाच काळ असा आपण म्हणू, तो सगळा संगीतांनी भारलेला, भावगीतांनी भारलेला आणि ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान,
0: सुवर्ण काळ
1: म्हणता येईल असं त्या. आणि आम्ही पण आता ज्या कविता लिहिल्या त्या मुक्त छंदातच लिहिल्या, परंतु मुक्त छंदामध्ये एक अंतर्गत लय असते याचं भान हळूहळू सुटत गेलं. अभिरुचीची ऱ्हासशीलता ही जी आहे ती प्रकर्षाने आपल्याला जाणवायला लागली, कारण त्या माध्यमाकडे व्रतस्थपणे पाहण्याची जी वृत्ती असते तर ती मात्र अगदी लुप्त होण्याच्या परिस्थितीत आहे आणि तिला उत्साहाचं, तिला फक्त फॅशनचं असं एक स्वरूप दिसतं आणि त्यामुळे मग ते जोडाजोडीचं जे म्हणता तुम्ही तसं होतं आणि मग विविध
0: भाषांची
1: रुक्षता, म्हणजे त्याला गद्यप्राय तर होतच पण त्याच्यामध्ये एक कोरडेपणा येऊन जातो ज्याच्यामध्ये भावात्मकतेचा धागा हरवून जातो.
0: सर, यानंतर एक कविता आणखी आपल्या शिक्षकांसाठी.
1: हो, मांजर नावाची एक छोटीशी कविता वाचतो. एकदा तर असंही होईल, पोतडीत बांधून दूरवर रानात सोडून दिलेलं मांजर पुन्हा कधीही परत येणार नाही. हादरवून टाकणारे आपल्याला काही गोष्टींचे शेवट हे असेच असतात जीव घेणे. त्याची दुधाची बशी फेकून देता येते, ते झोपायचं ते पोतेरं फेकून देता येतं, ते खेळायचं तो चेंडू माळ्यावर फेकता येतो, पण कुणीतरी कुणावर तरी प्रेम करायचं कधी काळी त्याचा पुरावा नष्ट नाही करता येत या पृथ्वीवरून कधीही. प्रेम असं चिकटतं त्वचेला की झोपेत मुलाच्या केसांमधून फिरतो हात आणि मुलगा मांजर होऊन जातो.
0: फारच सुंदर. म्हणजे जे काय म्हणायचंय त्या चार ओळीतनं तुम्ही सांगितलंय सर प्रेमाविषयी, नाही का? एकूणच भूतदया जी काय आहे माणसामध्ये आणि तो खरं तर खूप काय म्हणतो बेसिक गुण आहे माणसाचा, तो या कवितेतनं दिसलाय. सर, भारूड या स्मरणिकेचं आणि वाचनवेद या ग्रंथाचं संपादन तुम्ही केलं, त्याशिवाय प्रतिष्ठान आणि आशय या दोन मासिकांचं संपादनही तुम्ही केलं आहे. हा अनुभव कसा होता?
1: भारूडचं संपादन तर मी अगदी तरुण होतो तेव्हा मला एक सहकारी म्हणूनच गुरुवारी चंद्रकांत पाटील आणि नादो महानोर यांनी घेतलेलं होतं सोबत. मी त्यांना काही थोडी मदत केली, त्यात माझा काही फार महत्त्वाची भूमिका नव्हती. पण प्रतिष्ठानचं काम जेव्हा माझ्याकडे सोपवलं गेलं तेव्हा मी दडपून गेलेलो होतो, कारण त्याला 50 वर्षाची परंपरा आणि सुधीर रसाळ, तुषम कुलकर्णी सगळे मोठे लोकसंपादक राहिलेले आणि ते पण तसं माझ्याकडे कमी वयात आलं. पण प्रतिष्ठानची जबाबदारी किती मोठी ह्याची मला भान असल्यामुळे आणि माझ्या पाठीशी डॉक्टर सुधीर रसाळ, नागनाथ कोतापल्ले, डॉक्टर चंद्रकांत पाटील आणि माझे मित्र हे सगळे असल्यामुळे मला त्याचं दडपण तेवढं नाही जाणवलं. मग मी हळूहळू महाराष्ट्रातल्या सगळ्या लेखकांशी संपर्क साधला, कवी लेखकांना जोडून घेतलं, समीक्षकांना जोडून घेतलं, चित्रकारांना आणि मग प्रतिष्ठानला हळूहळू एक माझ्या स्वप्नातला एक आकार मला देता आला. पण मी प्रामुख्याने ताई नव्या लेखक कवींना फार जोडून घेतलं, म्हणजे मी जवळपास 10 वर्ष आधी आणि आता 2-3 वर्ष म्हणजे अजून चालूच आहे, आता माझ्याकडे ती जबाबदारी प्रतिष्ठानची पुन्हा आलेली आहे. तर मी नव्या पिढीतले कवी, नव्या पिढीतले कादंबरीकार, नव्या पिढीतले कथाकार ह्यांचा शोध घेतला, त्यांना बोलतं केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि त्याच्यावरची समीक्षा पण नव्या लोकांकडून लिहून घेतली. तर हे मला वाटतं की खूप हा अनुभव

0: प्रकारची निर्मितीचा निर्मितीचा आणि त्याच्यासाठी तुम्ही ध्यास घेतला. सर, अमेरिकेमधलं सॅन होजे इथलं अखिल भारतीय साहित्य संमेलन,
1: विश्व साहित्य
0: संमेलनात तुम्ही गेला होतात. याशिवाय अनेक साहित्य संमेलनांमध्ये तुम्ही गेला आहात, तिथला अनुभव कसा असतो?
1: अमेरिकेतल्या साहित्य संमेलनामध्ये काय झालं की सगळे मराठी लोक आणि आपण इथून तिथे जातोय आणि त्यांना प्रचंड उत्सुकता की आपले लोक आलेले आहेत आणि त्याला एक असा कौटुंबिक धागा होता. परंतु केरळ लिटररी फेस्टिवल म्हणा किंवा आसाममधला कोक्राझार लिटररी फेस्टिवल, तिथे मात्र अद्भुत अनुभव आले मला. म्हणजे केरळची वाचन संस्कृती, आसामची वाचन संस्कृती अद्भुत आहे. म्हणजे लेखक स्वाक्षऱ्या करतायत आणि रांगेने लोक स्वतःच्या प्रती विकत घेऊन थांबलेले आहेत. लेखक बोलतायत आणि केवळ 18-20-22 या वयोगटातले हजारो विद्यार्थी अत्यंत मन लावून ऐकतात. हे दृश्य
0: चांगलं दृश्य,
1: हे दृश्य म्हणजे आणि ताई आसामच्या मी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली तर 10 रुपयाचं तिकीट काढून हजारो लोक पुस्तकाच्या प्रदर्शनात जाण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. म्हणजे ह्या गोष्टींनी मी फार प्रभावित झालो.
0: सर, तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, म्हणजे आता मी वाचत बसले तर आपल्याला वेळ होणार नाही, पण काही काही जे आहेत ते कवी यशवंत पुरस्कार, नरहर कुरुंदकर पुरस्कार, उगवाई काव्य पुरस्कार, हा कुठला पुरस्कार आहे?
1: हा उगवाई जो पुरस्कार आहे ना तो कणकवलीला कोकणामध्ये वसंत सावंतांच्या नावाने अजय कांडर आणि त्यांच्या मित्रांनी मिळून तो सुरू केलेला पुरस्कार, तर त्या कवीसाठी म्हणूनच तो पुरस्कार त्यांनी ठेवलेला आणि महाराष्ट्रामध्ये चांगलं त्याचं नाव त्या पुरस्काराचं.
0: सर, सगुण निर्गुण हो या सदरामध्ये गेले वर्षभर तुम्ही महाराष्ट्र टाइम्सच्या लेखन केलं, तर ही संधी कशी मिळाली आणि ते करताना तुम्ही स्वतः कसे समृद्ध होत गेला?
1: हो, फारच छान अनुभव माझा राहिला. महाराष्ट्र टाइम्स मधून तुषार बोडखे जे पत्रकार आहेत त्यांनी विचारणा केली की तुम्हाला लिहायला आवडेल का, तर मी हो म्हणालो. तर ते म्हणाले मग तुमचा एखादा तुकडा आम्हाला द्या, तर आपल्या ज्या अमृतधारामधल्या ज्या मालिका
0: आहेत म्हणजे थोडंसं वैचारिक आणि चिंतनात्मक लेखन तिथे
1: करणं होतं, मग तर ते मी आपला अमृतधाराचंच त्यांना दिलं, तर ते त्यांना आवडलं आणि त्यांनी मला मग लिहायला सांगितलं. पण मला कधीही सदर लेखनाचा अनुभव नाही, पहिलीच वेळ. आणि सगुण निर्गुण असं शीर्षक आहे त्याचं, म्हणजे ते पण जबाबदारीचं होतं. आणि मग मी विचार केला की आपण हे पण एक आव्हान म्हणून घेऊ आणि आपण त्याच्यात रमवून पण जाऊ. आणि मग मी म्हणजे आधी केलेलं वाचन सोडूनही मी खूप संदर्भ संत साहित्याच्यात मी त्या 6 महिन्यात दुसरं काहीच केलं नाही. मी 24 तास संत साहित्य वाचत होतो
0: आणि त्यातनं ते सदर अत्यंत सुंदर तुमचे लेख, म्हणजे वाचकांनी वाचले त्याच्यावर तुम्हाला अभिप्राय पण मिळाला,
1: खूपच खूप प्रेम मिळालं त्याच्यात.
0: सर, खरं तर खूप बोलण्यासारखं आहे, तुमच्याकडून ऐकण्यासारखं आहे. तुमच्या कविताही ज्या काय दोन तुम्ही सादर केल्या त्या सुद्धा खूप सुंदर होत्या. आपल्याला वेळेची मर्यादा आहे, आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यात, साहित्याबद्दल बोललात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि समस्त श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
1: मी पण तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो.
0: मी आणि माझं लेखन या कार्यक्रमात कवी श्रीधर नांदेडकर यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात. सादर करते होते नयन पवार. हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र

अमृत कलश हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरून देखील ऐकत आहात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ह्या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:55 होत आहेत. ठीक 7 आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
3: आपुलकी आधार
4: प्रत्येक मंगळवारी
5: दुपारी 12
6: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
5: आपुलकी या घरात.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज 1 मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत। बलसागर भारत होवो, बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभरात बलसागर।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजार 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. 2000 रुपयांपर्यंतचे यूपीआय व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे आदेश केंद्रीय अर्थमंत्रालयानं दिले आहेत. आज याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर बँका किंवा सेवा पुरवठादार कोणतंही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शुल्क लावू शकत नाहीत असं यात स्पष्ट केलं आहे. गेल्या महिन्यातही सरकारनं याबाबतचं स्पष्टीकरण दिलं होतं. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जावरचं दर साल दर शेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. इतर मंत्रिमंडळ निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीची चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
2: NDRFच्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो. हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही. पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबर पासून जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला.
1: अहिल्यानगर जिल्ह्यातल्या हरेगाव मळा इथल्या शेती महामंडळाकडच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या वारसांना परत देण्यासाठी आवश्यक कायद्यात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्य सरकारची प्रमुख 25 धोरणं आणि योजनांचं IIM मुंबई आणि सेंटर फॉर रिसर्च इन स्कीम्स अँड पॉलिसीज या संस्थेमार्फत मूल्यांकन होणार आहे. यासाठीच्या प्रकल्पालाही राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना, VBG रामजी, महात्मा फुले जन आरोग्य योजना यासारख्या योजना तसंच महिला धोरण, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यासारख्या विविध धोरणांचा आढावा घेतला जाईल. राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यात सर्व केंद्रांचं फॉरेन्सिक ऑडिट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
0: रायगड जिल्ह्यात दिघी इथं प्रस्तावित ग्रीनफील्ड जहाजबांधणी औद्योगिक समूहात प्रमुख जहाजबांधणी केंद्र म्हणून सहभागी होण्यासाठी नॅशनल शिप बिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड यांच्यात आज सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितीश राणे यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात 90,000

रोजगार निर्मिती होणार आहे. या करारानुसार एमडीएलनं दिघी इथं प्रतिवर्ष किमान 2 दशलक्ष सकल टनभार जहाज बांधणी क्षमतेचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. यासाठी सुमारे 27,000 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती करणं शक्य होणार असून देशाच्या सागरी औद्योगिक क्षमतेला बळकटी मिळणार आहे. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज दरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 10 सहकाऱ्यांसह 2 वाहनं आणि 2 रुग्णवाहिका त्यांच्यासोबत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज 17वा दिवस आहे. 4 दिवसांपासून दरांगे यांनी उपचार बंद केल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला होता, मात्र तरीही ते मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईत आंदोलन करायला दरांगे यांना पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा परवानगी अर्ज सादर केला आहे. 50 जणांना आंदोलन करायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तर न्यायालयात धाव घेण्याचा त्यांचा विचार आहे. मराठा आंदोलक मनोज दरांगे यांच्या सर्व कायदेशीर मागण्या राज्य सरकारनं मान्य केल्या आहेत. त्यामुळे सणाच्या काळात लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं दरांगे यांनी निर्णय घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. दरांगे यांनी 13 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी 12 मागण्या मान्य झाल्या. जी 1 मागणी मान्य होऊ शकत नाही त्याबद्दल कायदेशीर काय अडचण आहे, आपण न्यायालयाच्या विरोधात गेलो तर मराठा समाजाचं नुकसान कसं होईल हे देखील त्यांना समजावून सांगितलेलं आहे असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे, असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ

महिलांना विशेषतः स्तनदा मातांना प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेण्यासाठी स्वच्छ सुरक्षित खाजगी जागा उपलब्ध व्हावी यासाठी 125 हिरकणी कक्ष उभारण्याकरता एसटी महामंडळानं टोयोटा किर्लोस्कर मोटार प्रायव्हेट लिमिटेड सोबत सामंजस्य करार केला आहे. येत्या 3 वर्षात सीएसआर निधीतून हे कक्ष उभारले जातील. वाढलेले तेलाचे दर, आखातात वाढलेला तणाव, जागतिक बाजारातली कमकुवत परिस्थिती यामुळे देशातल्या शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 778 अंकांची घसरण झाली आणि तो 74,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 279 अंकांची घसरण नोंदवत 23,119 अंकांवर बंद झाला. ही या निर्देशांकाची 5 महिन्यातली नीचांकी पातळी आहे. 1.5 दिवसांच्या गणपतींना आज मुंबईत भक्तिभावानं निरोप दिला जात असून दुपारी 3 वाजेपर्यंत 11 सार्वजनिक तर 260 घरगुती गणेशमूर्तींसह 8 हरतालिका मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मुंबई शहरात उपलब्ध असणाऱ्या जलाशयांसह महानगरपालिकेनं उभारलेल्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी विसर्जनाची योग्य व्यवस्था करण्यात आली, त्यामुळे विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना झाल्याचं वृत्त नाही. तासगाव इथल्या श्री गणपती पंचायतन देवस्थानाचा 247वा रथोत्सव हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला. भाविकांनी हा रथ श्री गणपती मंदिरापासून काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला. पारंपरिक वाद्यांच्या जयघोषात गुलाल आणि पिढ्यांची उधळण करण्यात आली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत 7:30 सुरू होईल. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मालिकेतला पहिला सामना जिंकून भारत 1-0 आघाडीवर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2,000 रुपयांपर्यंतचे UPI व्यवहार तसंच रुपे डेबिट कार्डावरचे व्यवहार निःशुल्क ठेवण्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाचे आदेश. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे मुंबईच्या दिशेनं रवाना. सणाच्या काळात नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं निर्णय घेण्याचं सरकारचं आवाहन. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. आणि तेलाच्या वाढत्या दरांमुळे शेअर बाजारात 5 महिन्यातल्या नीचांकी पातळीवर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, संध्याकाळचे 7:12 आणि 53 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 7:15 वाजता आम्ही प्रसारित करणार आहोत वृत्त विशेष हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांचा 13 आणि 14 सप्टेंबर रोजीचा मुंबई दौरा अनेक घडामोडींमुळे धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा ठरला. याच अनुषंगानं या दौऱ्याचा आढावा आजच्या वृत्त विशेष मधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, मुंबईतली ऐतिहासिक एशियाटिक सोसायटी ही केवळ एक इमारत नसून भारतीय ज्ञान परंपरेचं आणि पुरातन दस्ताऐवजांचं एक महाकेंद्र आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या ऐतिहासिक सोसायटीला दिलेल्या भेटीदरम्यान देशाचा इतिहास, भाषा आणि पुराभिलेख जपण्याचं महत्व अधोरेखित केलं. त्यांनी या ज्ञानसंग्रहाचा उपयोग एका महान भारताच्या उभारणीसाठी करण्याचं आवाहन केलं. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या या प्रत्यक्ष भेटीमुळे आणि मार्गदर्शनामुळे एशियाटिक सोसायटीच्या कामकाजाला आणि संशोधनाला कोणती नवी दिशा मिळणार आहे याविषयी अधिक सांगत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्रबुद्धे.
1: एशियाटिक सोसायटीला आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी अतिशय आपुलकीच्या भावनेने आणि पुरेसा वेळ काढून भेट दिल्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोधैर्य तर वाढलंच आहे, पण एशियाटिक करता एक अतिशय उज्ज्वल भविष्याची वाटही प्रशस्त झाली आहे. कारण त्यांनी केवळ ग्रंथालयाचं आणि आमच्या अभिलेख संग्रहाचं आणि इतर पुरातत्वीय वस्तूंचं जे छोटं प्रदर्शन होतं तेच बघितलं असं नाही, तर भविष्यात एशियाटिकने काय करावं याबद्दलचं दिशादर्शनही केलं. म्हणजे त्यांनी इंडॉलॉजीच्या विषयात किंवा पुरातत्वीय शास्त्रांच्या विषयामध्ये काम करणाऱ्या ज्या छोट्या मोठ्या संघटना आणि संस्था देशभरात काम करतायत त्यांना एकत्रित आणावं अशा प्रकारची एक सूचना केली. त्याचबरोबर इंडॉलॉजीची जी पारंपरिक विषयवस्तू आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश साम्राज्यकालीन धोरणांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव आहे, त्यामुळे त्या प्रभावापासून अलिप्त अशी इंडॉलॉजी कशी विकसित करता येईल यावरही त्यांनी एक प्रकारे आपल्या भाषणामध्ये भर दिला. आणि एकूण वसाहतवादाची छाया आपल्या ज्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो त्या अध्ययन उपक्रमांवर असते ती देखील आता नष्ट व्हायला हवी अशा प्रकारचं प्रतिपादन त्यांनी केलं. आणि त्यामुळे एक प्रकारचं वैचारिक खाद्य त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला मिळालं. त्यांच्या बोलण्यामध्ये एशियाटिकच्या भवितव्यासाठी त्यांनी केलेला विचार जसा दिसला तसं एशियाटिकला पुढे संस्थेची वाटचाल अधिक चांगली व्हावी याकरता सर्व ती मदत देण्याचं सहकार्य करण्याचं आश्वासनही होतं. त्यामुळे अतिशय आश्वासक वातावरणामध्ये त्यांची ही भेट झाली. त्यांच्या बरोबरीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील आल्याने या सगळ्या उपक्रमामध्ये अधिक अर्थ निर्माण झाला आणि एक प्रकारचा दुग्ध शर्करा योग जोड झाला. एशियाटिकच्या पुढच्या वाटचालीत याच्या आधीच आम्ही स्पष्ट केलं होतं त्याप्रमाणे एशियाटिकची कार्यकक्षा विस्तारून तिला मुंबईच्या वेगवेगळ्या उपनगरात घेऊन जाणं, वेगवेगळ्या वाचनालयांशी ग्रंथालय

0: त्यांची शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधून वेगवेगळ्या पद्धतीने एशियाटिक अधिक लोकाभिमुख करणं हे आमच्या पुढच्या वाटचालीत मधलं एक महत्वाचं आमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. त्याचबरोबर तरुणांना आकर्षित करण्याकरता नो युअर एशियाटिक सारखे उपक्रम राबवून तरुणांनी मोठ्या संख्येत इथे यावं आणि इथल्या ज्ञान संपदेचा लाभ घ्यावा हाही आमच्या समोरचा एक मुद्दा आहे. आणि तिसरा, या संस्थेला केंद्र सरकारनी कलकत्त्याच्या एशियाटिक सोसायटीला ज्याप्रमाणे राष्ट्रीय महत्वाची संस्था असा दर्जा दिला आहे तो केंद्राकडे मिळवावा यासाठीही आमचे प्रयत्न राहणार आहे. अमित शहांच्या बोलण्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा होता तो भारतीय ज्ञान परंपरेला अधिक चांगल्या पद्धतीने संशोधनाची जोड देऊन त्याला सघन बनवणं आणि भारतीय ज्ञान परंपरेची खोली किती आहे हे लोकांसमोर आणणं या पद्धतीने एशियाटिकने काम करावं अशी त्यांची सूचना होती. आणि हा कालसुसंगत अशा प्रकारचा विचार आहे कारण हा शिक्षणाच्या सर्व पातळ्यांवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षणातही भारतीय ज्ञान परंपरेला एक केंद्रवर्ती स्थान मिळत आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची कामगिरी एशियाटिक करू शकली तर त्याचं आम्हाला निश्चितपणाने समाधान राहील. एशियाटिकच्या भविष्यकालीन वाटचालीमध्ये आम्ही या सगळ्या विषयांचा निश्चितपणाने समावेश करू आणि एशियाटिकच्या माध्यमातून वेगवेगळ्या दालनांमध्ये ज्ञानाच्या कशा पद्धतीने आपल्याला अधिक उल्लेखनीय कामगिरी करता येईल त्या दृष्टीने विचार करून एक विजन डॉक्युमेंट आम्ही लवकरच प्रस्तुत करणार आहोत.
1: श्रोते हो, आपल्या या भेटीच्या पहिल्या दिवशी आयोजित वार्ताहर परिषदेत अमित शहा यांनी सेवा संकल्प या राष्ट्रीय अभियानाची घोषणाही केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि त्यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रशासकीय प्रवासाचं औचित्य साधून 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या या सेवा संकल्पातून कशी नवी दिशा मिळेल याचं विश्लेषण करत आहेत एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे अध्यक्ष डॉ विनय सहस्रबुद्धे.
0: तसं पाहिलं तर गेली अनेक वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा सेवा दिन किंवा सेवा संकल्प दिन आणि नंतर तो सप्ताह आणि आता तर जवळजवळ 15 दिवस सेवा संकल्प पखवाडा या पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत. याचा मागचा उद्देश हा आहे की राजकीय कार्यकर्त्यांना सेवा कार्याशी जोडून घेण्याची एक सवय लागावी, त्यांच्या हातून श्रमदानाच्या माध्यमातून साफसफाईचे स्वच्छतेचे कार्यक्रम व्हावेत, रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णांना फळ वाटप किंवा त्यांची सेवा या पद्धतीने काही कार्यक्रम व्हावेत आणि एकूण समाजातल्या वंचित वर्गाला एक प्रकारे जोडून घेण्यासाठी आणि त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एक संधी मिळावी या दृष्टिकोनातून हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम पक्ष गेले अनेक वर्ष करतो आहे. मला असं वाटतं की एखाद्या राजकीय पक्षाने अशा प्रकारे आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे आणि राजकारण हे केवळ सत्तेचा खेळ नसून राजकारण हा सेवेचा मार्ग आहे, सेवेचं साधन आहे असं आपण नेहमी म्हणत असतो पण त्या म्हणण्याला खऱ्या अर्थाने एक आशय मिळतो ज्यावेळी अशा प्रकारचे उपक्रम योजले जातात. हे वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेची सूत्र गुजरातमध्ये पहिल्यांदा हाती घेतली त्या घटनेचं 25वं म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदींनी सलग 25 वर्ष काम करणं हा एक विक्रम तर निर्माण केलाच आहे पण त्याच्या बरोबरीने त्यांनी राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलावा याकरता देखील वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते घराणी आधारित राजकारणाचा अतिशय प्रखर प्रबळ आणि मुखर विरोध करणारे असे नेते आहेत आणि त्यामुळे राजकारणाची एक वेगळी शैली ही विकसित करण्याकडे त्यांचा भर राहिलेला आहे. त्यांनी विकासाचं राजकारण केलं आहे, विकास हा मुद्दा आयडीवर आणला आणि 25 वर्षामध्ये त्यांनी विकासाच्या अनुषंगाने खूप ऐतिहासिक म्हणता येईल अशा प्रकारच्या मुद्द्यांचा समावेश असलेली कामगिरी केली. तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींनी एक प्रकारे लोकांना थिंकिंग बिगची सवय लावली. विकसित भारताचं स्वप्न आपण बघितलं पाहिजे, खूप झालं आता विकसनशील म्हणून मिळवणं अशा प्रकारचा एक संदेश त्यांनी दिला आणि आता विकसित भारत हे एक प्रकारे देशाचं सामूहिक लक्ष ठरलेलं आहे आणि त्यामुळे आकांक्षा जागवणं, मोठा विचार करण्याची एक सवय लावणं आणि ते करत असताना राजकारणाची आणि राजकारण्यांची नाळ जनतेशी सतत जोडली गेली असली पाहिजे या दृष्टीने सेवा संकल्प अभियानापासून इतर

0: निर्माण करने का काम। मित्रों, भारतीय भाषाओं को हम शासन की भाषा बनाना चाहते हैं, भारतीय भाषाओं को विज्ञान की भाषा बनाना चाहते हैं, भारतीय भाषाओं को साहित्य को समृद्ध करना चाहते हैं और भारतीय भाषा को एक दूसरे के साथ स्वीकृति लाकर एक बहुत बड़ा भारतीय भाषाओं का संपुट भी करना चाहते हैं।
1: श्रोते हो, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा मुंबई दौरा देशाच्या आणि राज्याच्या सांस्कृतिक सामाजिक वाटचालीला नवी दिशा देणारा ठरेल हे निश्चित। श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता। यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल। याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला। हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला। संपादन आणि सादरीकरण संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अंकिता आपटे।
2: वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून। श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजतायत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी।

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। अरे पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब ही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहा है, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत दुग्ध व्यवसाय सुरू करताना पशुधनाची निवड, याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पशुधनाची निवड करणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे, आणि ती निवड करताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात या संदर्भात आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय पशु उत्पादन आणि व्यवस्थापन विभाग येथील प्राध्यापक डॉक्टर सलील हांडे। सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत।
5: धन्यवाद।
4: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की दुग्ध व्यवसायासाठी कोणकोणतं पशुधन महत्वाचं आहे?
5: आता मुख्यत्वे दुग्ध उत्पादन करताना कोणत्या कारणास्तव, म्हणजे ते दूध कुठे विक्रीस ठेवणार आहोत किंवा त्याचा उपयोग काय करणार आहोत, ही अतिशय महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल। आणि त्याच्यावरून मग गाय पाळायची की म्हैस, कारण महाराष्ट्रात किंवा आपल्या राज्यात किंवा भारतात सुद्धा मुख्यत्वे दुग्ध उत्पादनासाठी गाय आणि म्हैस हे दोन पशुधन आपण फार मोठ्या प्रमाणावर पाळत असतो। आता यामध्ये मग जर शेतकऱ्यांची बाजारपेठ किंवा

0: त्यांची विक्री व्यवस्था या सर्व बाबींचा विचार जर केला तर काहींना डेअरीला दूध द्यायचं असेल किंवा काही रतीप असतील यासाठी मग गायींचं पालन जास्त प्रमाणात होतं. आणि ज्या ठिकाणी जवळ बाजारपेठ आहे शहरालगत त्यांचं जर उत्पादन होत असेल तर या ठिकाणी मग जी मिठाईची दुकानं आहेत किंवा त्याच्यापासून बनणारे जे पदार्थ आहेत दुधापासून मग तिथे या म्हशींच्या दुधाला जास्त मागणी असते. कारण गाईच्या दुधातलं जर स्निग्धांश आणि म्हशीच्या दुधातलं स्निग्धांश यांचा जर आपण विचार केला तर गाईच्या मध्ये साधारणतः 3.5 ते 4% स्निग्धांश आहे आणि म्हशीच्या दुधामध्ये 6 ते 7 किंबहुना कधी कधी 8% स्निग्धांश आहे. त्यामुळे त्यांच्यापासून बनणारे पदार्थ आणि त्यांची जी मागणी आहे ती वेगवेगळी आहे. ही बाब विचारात घेऊन आपण त्या पद्धतीने निवड करायला हवी.
1: बरं, यामध्ये काही प्रकार आहेत का जनावरांचे, गायींचे कोणते आणि म्हशींचे कोणते?
0: हो निश्चित. आता गायींचं बाबत जर आपण पाहायचं ठरलं तर याच्यामध्ये आपल्या भारताच्या म्हणजे देशी गायी आणि त्यानंतर आपण ज्या संकरित काही तयार केलेल्या आहेत या गायी आहेत. मग याच्यामधून देशी गायींचं एक दूध देण्याचं क्षमता आहे ती एक कमी आहे आणि संकरित गायी ज्या तयार केलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त दुग्ध उत्पादन देण्यासाठी केलेल्या आहेत. आणि नंतर काही म्हशी म्हणजे म्हैस वर्गीय तर मग आता संकरित गायांमध्ये होल्स्टीन फ्रिशियनचे एक संकरित विदेशी जात आहे त्यांच्या संकरामधून एक संकरित गाय तयार केलेली आहे किंवा मग जर्सी आहे असे संकरित जाती आपल्याकडे तयार केलेल्या आहेत. म्हशींमध्ये पाहायचं ठरलं तर मुर्रा, जाफराबादी, पंढरपुरी अशा अनेक चांगल्या जातीच्या म्हशी आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि मग देशी गायी म्हणाल तर त्याच्यामध्ये गीर आहे, साईवाल आहे, रेड सिंधी आहे, महाराष्ट्रातल्या मग डांगी आहे पण डांगी कशा कमी उत्पादन देणाऱ्या आणि शेतीच्या कामासाठी. नंतर मग रेड सिंधी आहे, लाल कंदारी आहे, अशा अनेक जातीच्या गायी आणि म्हशी उपलब्ध आहेत.
1: बरं, गायींची निवड करण्यासाठी कोणती जात तुम्हाला महत्वाची वाटते?
0: आता जर गायींच्या दूध क्षमतेवर निकष ठरतो तर मग जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी शेतकऱ्यांना संकरित गायीकडे कल असतो. म्हणजे संकरित गायी या देशी गायींच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक दूध उत्पादन देत असतात. आणि म्हशींचं म्हटलं तर मग त्याच्यामध्ये मुर्रा आहे, जाफराबादी आहे, पंढरपुरी आहे, या 3 ते 4 महत्वाच्या जाती आहेत. आणि मग देशी गायींमध्ये त्यातल्या त्यात जास्त दूध उत्पादन देणाऱ्या म्हणजे दुग्ध उत्पादनात महत्वाच्या ठरणाऱ्या गीर, साहिवाल, लाल कंदारी किंवा रेड सिंधी या जाती आहेत.
1: बरं, आता एखाद्या शेतकऱ्याला पशुधन विकत घ्यायचं असेल किंवा खरेदी करायची असेल तर त्याने काय तयारी करायला हवी किंवा कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला हवी?
0: बऱ्याचदा काय होतं, शेतकरी मित्रांचे प्रत्येकाचे भांडवल किंवा त्याची क्षमता ही वेगवेगळी आहे. त्यामुळे जास्तीत जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी किंवा म्हशी अर्थातच त्यांची किंमतही अधिक असते आणि त्यांना लागणारा चारा किंवा त्यांचे जे मेंटेनन्स म्हणतो आपण आहार पोषण याच्यावर पण बऱ्यापैकी जास्त खर्च होतो. आणि मग या सर्व बाबींचा विचार केला तर मग जास्तीत जास्त दुग्ध उत्पादनासाठी HF क्रॉस किंवा होल्स्टीन फ्रिशियन संकरित गाय, जर्सी संकरित गाय यांचा शेतकऱ्यांना जास्त मोठ्या प्रमाणावर कल असतो त्या खरेदी करण्यावर. आणि म्हशींमध्ये मुर्रा किंवा जाफराबादी ज्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या जाती आहेत परंतु त्या दूध उत्पादन क्षमता अधिक आहे. म्हणजे जर आपण म्हटलं सरासरी मुर्रा म्हैस ही सरासरी तिच्या दुग्ध उत्पादन देणाऱ्या किंवा एका वेताच्या कालावधीमध्ये सरासरी 1-7 ते 8 लिटर दूध देऊ शकते आणि अधिक अधिक 10 लिटर. तसं जर मग HF आणि जर्सी संकरित गाया ज्या आहेत त्या 20 ते 30 लिटर पर्यंत सुद्धा दूध देतात. आणि त्यांच्या तुलनेत जर आपण गीर किंवा साहिवाल यांची केली तर त्या जास्तीत जास्त 10 ते 12 लिटर दूध दिवसाला देतात. त्याच्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून अर्थातच जितकं दूध उत्पादन जास्त तेवढा चाऱ्याचा आणि त्याचा बर जो खर्च होतोय तो पण थोडा अधिक होणार.
1: वैद्यकीय दृष्टीने काही काळजी घ्यावी लागते का पशुधन खरेदी करताना?
0: हो निश्चित. आता पशुधन खरेदी करायचं एकदा शेतकऱ्याचं ठरलं की बाबा गाय करायची की म्हैस मध्ये जायचं किंवा संकरित जायचं आणि त्याच्यामध्ये देशी किंवा संकरित, मग त्याच्यामध्ये समजा आता एक गीर गाय निवडली तर मग त्या गीर गायीच्या सर्व गुणधर्म त्या जनावरामध्ये असले पाहिजे. म्हणजे 100% ती गीरच असली पाहिजे, त्याच्यामध्ये इतर जनावरांचं मिक्सिंग नको किंवा हे नको. म्हणजे मग आता गीर आहे तर मग तिचं जे गुणधर्म आहे तिचे लांब कान असतील किंवा तिचे डोळे मोठे असतील किंवा

0: तिचा रंग जो आहे तो लालसर, कधी कधी ब्राऊन म्हणजे करडा रंग असतो, तपकिरी असतो, असे ते गुणधर्म 100% जुळले पाहिजे. म्हणजे आपण खरेदी करताना त्या त्या जातीच्या गुणधर्मांना महत्व देऊन त्या त्या जातीचं जनावर निवडायला हवं. आता आजाराचं बोललो की कोणतेही जनावर खरेदी करताना अर्थातच निरोगी असलं पाहिजे, अन्यथा मग त्याला कोणता आजार असेल, संसर्गजन्य आजार असेल किंवा इतर आजार असतील, तर मग ते आपल्या गोठ्यावर आले की इतर जनावरांना तो रोग होण्याची शक्यता असते, किंवा मग ते आजारी पडलं तर अर्थातच त्याची उत्पादन क्षमता घटते, मग ती दुग्ध उत्पादन असेल, प्रजोत्पादन असेल, आणि मग शेतकऱ्याला मात्र मग असं जनावर खरेदी करून त्याचा तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे जनावर निवडताना भरपूर काही वेगवेगळ्या बाबी आहेत, यांच्यावर नीट कटाक्षाने विचारात घेऊनच ते जनावर खरेदी करायला हवं.
1: अच्छा, म्हणजे वैद्यकीय दृष्टीने सुद्धा सगळ्या चाचपणी करूनच आपण पशुधन खरेदी करायला हवं.
0: हो नक्की, म्हणजे त्याला समजा लाळ्या खुरकूत आहे, आता हा लाळ्या खुरकूत हा जो रोग आहे जर एखाद्या जनावराला झालेला असेल आणि तुमच्या गोठ्यात जर ते जनावर आलं तर ते फार ताबडतोब दुसऱ्या जनावरांमध्ये त्याचा प्रसार होतो, किंवा असे अनेक रोग आहेत, त्याच्यामुळे हे जनावर खरेदी करताना ह्या रोगांची म्हणजे चाचणी करूनच ते घेतलं पाहिजे. त्यात परत जनावरांना लसीकरण करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जनावर आपल्याकडे आलं किंवा आपण आपल्या गोठ्यामध्ये कुठलंही नवीन जनावर खरेदी करून आणलं तर ते इतर कळपामध्ये लगेचच ठेवायचं नसतं, त्याच्यासाठी त्याला किमान 2 आठवडे बाजूला एक स्वतंत्र निवारा करून तिथे ठेवायचं असतं. मग त्याचं निरीक्षण करायचं आणि मग जेव्हा आपल्याला खात्री पटेल की ह्या जनावरामध्ये कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग किंवा इतर रोग किंवा कातडीचे रोग असतात, खरूज असतो, नायटा असतो, असे खात्री पटली की हे कुठलेही रोग नाही, त्यानंतरच ते जनावर आपल्या कळपामध्ये दाखल करून घ्यायचं आहे.
1: बरं, आणि काही वयोगटातलीच जनावरं खरेदी करावी असा काही विषय असतो का?
0: हो निश्चितच, कारण काय आता आपल्याकडे आपण सर्वसाधारण बघितलं गाई किंवा म्हैस यांचं पूर्ण आयुष्यमान जर बघितलं, आयुष्य हे साधारणतः 18 ते 20 वर्षाचं आहे, आणि त्याच्यात जर उत्पादनाचं वय जर बघितलं लक्षात घेतलं तर ते साधारणतः गाईमध्ये 3-3.5 वर्षापासून दूध उत्पादन चालू होतं, मशीनमध्ये ते 4-4.5 वर्ष, आणि साधारणतः 10 ते 12 वर्षापर्यंत जनावर चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन देतं. मग या दृष्टीने गोठ्यामध्ये असलेलं जनावर जास्तीत जास्त उत्पादन कालावधीमध्ये आपल्या गोठ्यात हवं हे आपण निश्चित तिथे बघितलं पाहिजे. त्यामुळे सर्वसाधारणपणे जनावर म्हणजे गाई असेल, म्हैस असेल, हे साधारणतः दुसऱ्या वितानंतर किंवा दुसऱ्या वितामध्ये आपल्या गोठ्यावर असावं. आता दुसऱ्या वितामध्ये का, तर पहिलं वित झाल्यावर एक साधारणतः आपल्याला माहिती किंवा जनावर ज्याच्याकडे आहे किंवा ज्याच्या नोंदी आहेत त्याच्याहून आपल्याला कळू शकतं की हे जनावर जास्तीत जास्त किती दूध उत्पादन देत आहे, त्याच्यामध्ये काही दुसरे कुठल्या बाबी किंवा काही वेळी ते जनावर प्रेग्नंट राहत नाही किंवा काही वेळी ते उलटते किंवा काही जनावरांमध्ये इतर रोग असतात किंवा काही भागांमध्ये जनावराच्या पाय असतील किंवा इतर अंग असेल त्याच्यामध्ये काही व्यंग असू शकते, तर असे जनावर घेण्याचं 100% टाळायचं आहे. आणि मग अशी जनावर खरेदी करताना त्याची दूध उत्पादन क्षमता आपल्याला निश्चितच कळली पाहिजे आणि त्यावरच मग गोठ्यामधले किती दूध उत्पादन होऊ शकतं हे ठरतं.
1: बरं, आणि जनावर खरेदी केल्यानंतर त्यांचं लसीकरण आहे किंवा आरोग्याच्या दृष्टीने इतर काही बाबी असतील तर त्याकडे कसं पाहिलं पाहिजे, काय सांगाल?
0: अर्थात आता जनावर आपण जेव्हा खरेदी करतो तर त्याच्यात सगळ्यात पहिलं आपण आता वेगवेगळ्या भागातून जनावर खरेदी करतो, कधी कधी आपण इतर शेतकऱ्यांकडनं किंवा इतर गावामधनं किंवा दुसऱ्या एखाद्या बाजारांमधून खरेदी करत असतो. मग तिथे आपण जनावर खरेदी करत असताना काही वेळा बऱ्याचदा रोगांची लक्षणं दिसत नाहीत, मग अशा वेळी जनावरांच्या वेगवेगळ्या रोगांचं लसीकरण करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांना डिवर्मिंग म्हणजे त्यांच्या पोटात कृमी आहेत ते बाहेर काढण्यासाठी त्यांना औषध देणं आवश्यक आहे. आता जनावर खरेदी करण्यासाठी आपण जेव्हा बोललो की एक विशिष्ट वयातील जनावर खरेदी करावीत, पण मग पुढचा माणूस समोरचा विकणारा आपल्याला बरोबरच सांगेल असं नाही, त्याच्यात फसवणूकही होऊ शकते. त्याच्यामुळे मग काय, जनावराचं वय ओळखण्याची एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या तोंडातले दात. दात हे पांढरे शुभ्र असावेत, पडलेले नसावेत. साधारणतः दातांवर ना आपल्याला 4 ते 5 वर्षापर्यंत जनावर

0: वय अतिशय योग्य पद्धतीने ओळखता येतं.
1: बरं,
0: समजा जबड्यात किती दात आहेत, मग त्याचे दुधाचे दात पडलेत का, दुधाचे सगळे दात पडून गेले असतील तर ते जनावर एक वर्षाचं वरचं असतं. मग मधली एक जोडी जी असते पटाशीच्या दाताची, साधारणतः एक 1.5 वर्षापर्यंत ती येते, 2.5 वर्षापर्यंत दुसरी, 3 वर्षापर्यंत तिसरी आणि 4 वर्षापर्यंत चौथी. त्याच्यामुळे ह्या वयाचे जनावर दातांवरून आपल्याला अगदी योग्य ओळखता येतात. त्याच्यानंतर मग अजून आपल्याला काही बाबी महत्त्वाच्या आहेत, जसं जनावराची अंगकाठी. अंगकाठी ही खूप जाड किंवा आपण त्याला शरीर यष्टी म्हणतो, त्याच्यामध्ये मानांकन आहेत, मग 3 ते 3.5 मानांकन असलेलं जनावर खरेदी करावं. म्हणजे ते जास्त जाड पण नसावं, म्हणजे चरबी नसावी किंवा खूपही बारीक कृश नसावं, म्हणजे त्याची दूध उत्पादन क्षमता चांगली असते. त्याच्यानंतर जनावराकडे आपण जर बघितलं तर पुढच्या बाजूला निमुळतं आणि मागच्या बाजूला जनावर रुंद होत जातं, हे अतिशय चांगलं अंगकाठीचं जनावर असतं. पाठीचा काना किंवा पाठ ही सरळ असावी, त्याच्यामध्ये बाक नसावा, त्याच्या ज्या बरगाड्या आहेत छातीच्या त्या पूर्ण फुललेल्या असाव्यात, म्हणजे काय फुफ्फुसाची त्यांची क्षमता आहे ती जास्त चांगली असते, त्याच्यातून रक्ताभिसरण चांगलं होतं आणि दूध उत्पादन हे रक्तामधनच होत असतं, कासेमधनं रक्त फिरतं आणि त्यात काही शोषण करून घटकांमधूनच दूध बनतं, त्याच्यामुळे ती क्षमता जास्त असावी. जनावराचा पोटाचा आकार लांबडा आणि मोठा असावा, म्हणजे चारा ग्रहण करण्याची क्षमताही जास्त चांगली असते. त्याच्यानंतर जनावराची जर आपण एक लांबूनच पाहिलं तर

0: तर नाक जे आहे ते थोडंसं ओलसर म्हणतो तसं असावं. ओलसर नसेल तर निश्चित त्या जनावराला ताप असेल किंवा कुठला तरी आजार असेल. त्याच्यानंतर आपण जर जनावराच्या पायांची ठेवण बघितली तर पाय उभं राहताना जनावर चौकोनात उभं राहायला पाहिजे, म्हणजे त्या पायांमध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचं व्यंग नाही. व्यंग असलेली जनावरं प्रजननमध्ये थोडीशी कमी पडतात किंवा प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर मागच्या बाजूने आपण पाहिलं तर दोन पाय मागचे जे आहेत त्याच्यामध्ये जागा मोठी असावी, याचा अर्थ जनावराची कास ही मोठी असू शकते किंवा दूध उत्पादन क्षमता जास्त असते. या सर्व बाबींचा आपण विचार करताना मग ही माहिती आपण त्यांची एकतर वंशावळ म्हणजे ज्या नोंदी पूर्वीच्या शेतकऱ्याने किंवा कुठल्या मालकाने ठेवलेल्या आहेत त्याच्याहून तपासून बघू शकतो. त्याच्यानंतर मग ते नसेल तर मग बाहेरच्या गुणधर्माहून शरीर एष्टी आणि इतर गुणधर्म यांच्यापासून आपण त्यांची निश्चितच निवड करताना बाब लक्षात घेतली पाहिजे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जनावराची कास. जनावराची कास ही आपल्याला त्याच्या दूध उत्पादन क्षमतेची माहिती करून देतं. कास ही मोठी असावी, ती म्हणजे चार भागात विभागलेली असते, चारही भाग व्यवस्थित समान असावेत आणि जे सड आहेत ते पण एक समान असावेत. चारही सड हे फंक्शनल असावेत म्हणजे त्यातून दूध येणं गरजेचं आहे. कधी कधी समजा एक दगडी आजार आहे त्याच्यामध्ये एखादा सड कामी येतो त्याच्यातून दूध येत नाही आणि मग दूध उत्पादन क्षमता कमी होते. त्याच्यानंतर मग जनावराची जी कास आहे ती पुढच्या बाजूला बेंबीपर्यंत व्यवस्थित स्मूथली अटॅच पाहिजे आणि मागच्याला शेपटी खालपर्यंत आणि तो जितका आकार मोठा तेवढी उत्पादन क्षमता जास्त. आणि या कासेवर रक्त वाहिन्यांची जाळी हवी, कारण रक्त पुरवठा जेवढा जास्त तेवढं दूध उत्पादन जास्त असतं. तर हे सर्व जनावर आपण खरेदी करण्यापूर्वी या सर्व बाबींची आपण तपासणी करणे गरजेचं आहे.
1: गाय किंवा म्हशींमध्ये भाकड कालावधी किती असावा किंवा दोन वेतांमधलं अंतर किती असावं?
0: आता हे खूप महत्वाचं हे आहे, कारण बऱ्याचदा काय होतं दोन वितांमध्ये जर जास्त अंतर पडलं तर निश्चितच दूध उत्पादन कमी मिळणार आहे. म्हणजे आता गाय गाभण राहते, 9 महिन्याने ते पिल्लाला जन्म देते आणि दूध उत्पादन चालू होतं. मग ते दूध उत्पादन चालू होऊन ते कमीत कमी 280 दिवस, ते जास्तीत जास्त म्हशींमध्ये 300 दिवस इथपर्यंत त्यांनी दूध उत्पादन द्यायला हवं. आणि त्याच्यानंतर मग त्या दरम्यान परत जनावर हे गाभण होतं आणि हळूहळू दूध कमी होतं. आणि शेवटचे जे 80-90 दिवस आहेत गाभण कालावधी शेवटचा, त्याला आपण भाकड कालावधी म्हणतो. त्याच्यामध्ये वासराची वाढ होण्यासाठी आपोआप दूध बंद होतं आणि जनावर पुढच्या विताची तयारी करत असतं. तर तो भाकड कालावधी हा 60-90 दिवसाच्या वर नसावा. तो जर लांबला भाकड कालावधी, म्हणजेच जनावर जर लवकर गाभण राहिलं नाही तर हा कालावधी लांबतो किंवा दोन वितांमधलं अंतर लांबतं आणि त्याचा परिणाम हे एकूण त्या जनावरामधून आपल्याला त्याच्या लाईफ टाईम मधून जे दूध मिळणार आहे ते नक्कीच कमी होतं आणि तो तोटा शेतकऱ्यांना होऊ शकतो. याच्यामुळे जनावर निवडताना ह्या पण बाबी लक्षात घ्यायला हव्यात. त्याचबरोबर तीच गाभण जातंय का, बऱ्याच वेळा गाभण होऊन परत ते उलटण्याचा प्रकार असतो किंवा काही जनावरांमध्ये वासरू जन्माला येताना अडण्याचा प्रकार असतो किंवा काही जनावर खूप तापट असतात किंवा काही पाना जो म्हणजे दूध सिक्रेशन होतं तो चोरतात. अशी सर्व बाबींचा अभ्यास करून त्याची माहिती मिळूनच ते जनावर खरेदी करणं गरजेचं आहे.
1: बरं, पशुधन खरेदीमध्ये काही फसवणूक होण्याची शक्यता असते का?
0: हो निश्चितच, कारण काय आता विकणाऱ्याला त्याचं जनावर विकायचं आहे, त्याच्यामुळे तो ते जनावर जास्तीत जास्त तरुण किंवा कमी वयाचं हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग त्वचेवर तेल चोळणे किंवा चकाकी आणणे कृत्रिम प्रकारची किंवा खुरं ही काळी असावीत, म्हणजे जनावर हे तरुण आहे तर ती खडबडीत असतील किंवा चकचकीत नसतील तर ती चकचकीत करण्याचा प्रयत्न होतो, तिथे काही कलर लावण्याचा प्रयत्न होतो. शिंगांवरनं पण जनावराचं थोडंसं वयाचा अंदाज येतो, म्हणजे शिंग जर अशी साळली किंवा त्याला चकाकी दिली ते आणखीन तरुण दिसतात, मग हा एक प्रकार होतो. आणि दूध उत्पादन किती आहे हेच दाखवताना, म्हणजे आता शेतकरी दूध काढूनच बघतो पण मग ते काय करतात आदल्या दिवशी दूध काढत नाहीत आणि दुसऱ्या दिवशी ते तसंच ठेवून सकाळी काढतात, मग ते भरपूर दूध उत्पादन दिसतं. मग अशा वेळी आपण लगातार 2 किंवा 3 धारांना, म्हणजे सकाळी काढली, संध्याकाळी काढली आणि दुसऱ्या

0: दिवशी सकाळी हे दूध काढून मग त्याची सरासरी वरन आपल्याला अंदाज येतो नक्की या जनावरांमधन दूध उत्पादन किती आहे. मग हे सगळं फसवणूक टाळण्यासाठी आपण हा अभ्यास करूनच त्याची काळजी घेऊन ते जनावर खरेदी करायला हवं.
1: बर, जनावरांच्या खुरांना किंवा शिंगांना कृत्रिम रंग चोळला असेल किंवा शरीराला चकाकी देण्यासाठी काही तेल वापरलेली असतील तर त्याचं परीक्षण कसं करायचं शेतकऱ्यांनी?
0: हो, यासाठी आपल्याला जनावरांचं एकदम बारीक निरीक्षण करायला हवं. आपण जर जनावराच्या स्किनवरून हात जरी फिरवला किंवा त्वचेवरून आपल्याला तेल सुद्धा हाताला लागू शकतं. आणि जनावराचं वय हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्या वयाचं जनावर घ्यायचं आहे, जे 4 ते 5 वर्षाचं जनावर खरेदी करायचं आहे, तर दातांवरनं आपण त्याचं योग्य वयाचा अंदाज लावू शकतो. त्याच्यामुळे हे काही प्रकार जरी असला तरी आपण त्या जनावराच्या तोंडातले दात हे बघणं गरजेचं आहे आणि त्याचा अभ्यास असणं. तो नसेल तर ज्याचा अभ्यास आहे म्हणजे पशुवैद्यक असतील किंवा इतर कोण लोक असतील त्यांच्या मदतीने आपल्याला त्यांचं निरीक्षण करता येतं. आणि आपल्याकडे आता पूर्ण भारत देशामध्ये म्हणजे सगळ्याच राज्यांमध्ये आता एक युनिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम आपण सगळ्या जनावरांना केलेली आहे आणि त्यांना एक ओळखपत्र दिलेलं आहे. जसं माणसामध्ये आहे तसं त्यांचं ते ओळखपत्र आहे. मग त्याच्या कानातला जो बिल्ला आहे त्या कानाच्या बिल्ल्यामधनं आपण त्या जनावराचं सर्व माहिती घेऊ शकतो. म्हणजे त्या जनावराची नोंद जी केलेली आहे मग ते किती वयाचं त्या तारखेला होतं, त्याच्यानंतर ते कोणत्या शेतकऱ्याच्या मालकीचं होतं, हे सर्व बाबी त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतात. किंवा मग त्यांच्याकडे वंशावळ असेल, नोंदी ठेवल्या जातात. बऱ्याच मोठ्या फार्मवर आपण गेलं किंवा आपण शासकीय फार्मवर गेलं तर तिथे सगळ्या नोंदी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. अगदी जन्मापासून त्याचं वजन किती आहे, त्याचं लसीकरण कधी केलेलं आहे, त्याचे पहिलं वीत कितव्या वर्षी झालेलं आहे, किती दूध त्या वितात दिलेलं आहे, ह्या सर्व बाबी त्यामध्ये नोंदलेल्या असतात. मग अशा ठिकाणी जर वंशावळ किंवा नोंदी उपलब्ध असतील तर ती पण आपण बघायला हवं आणि मग ह्या सर्वांचा अभ्यास करून आपण ती जनावर खरेदी करायला हवं.
1: बर, पशुधन खरेदी करताना कोणकोणती काळजी घ्यायला हवी या संदर्भात जी आपण मौल्यवान माहिती आमच्या सर्व शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, दुग्ध व्यवसाय सुरू करताना पशुधनाची निवड याविषयी डॉक्टर सलील हंडे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

किसान वाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरूनही ऐकत आहात.

0: बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 8 वाजत आहेत.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: संस्कृतीचे इंद्रधनुष्य उलगडणारा आपला भारत,
1: खेड्यांना नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं। मंदार आपटे यांनी गायलेलं आहे, संगीत दिलं आहे प्रणव।

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
3: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र
1: आकाशवाणी मुंबई. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738

0: कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे जमा झाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क अर्थात मर्चंट डिस्काउंट रेट द्यावा लागेल. 3,000 रुपयांच्या व्यवहारासाठी 12 रुपये तर 50,000 रुपयांच्या व्यवहारासाठी हे शुल्क 200 रुपये इतकं असणार आहे. 75,000 आणि त्यावरील रकमेसाठी हे शुल्क कमाल 300 रुपये आहे. व्यापाऱ्यांना हे शुल्क ग्राहकांकडून वसूल करता येणार नाही असं NPCI अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं स्पष्ट केलं आहे. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीचे व्यवहार UPI द्वारे केले गेले तर त्यावर 2.5% आणि कमाल 300 रुपये द्यावे लागतील. रेल्वे तिकीट खरेदी, विम्याचा हप्ता भरणं, मोबाईल रिचार्ज, इंधन खरेदी, वीज बिल, महापालिका कर, गॅस बिलाची रक्कम 2,000 रुपयांपेक्षा अधिक असेल तर केवळ 5 रुपये इतकं शुल्क द्यावं लागेल. UPI द्वारे 1,00,000 रुपयांपर्यंतची रक्कम महिन्याला खात्यात जमा होणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना हे शुल्क द्यावं लागणार नाही. त्याचप्रमाणे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला निधी हस्तांतरित करतानाही हे शुल्क द्यावं लागणार नाही. NPCIच्या आकडेवारीनुसार सध्या UPI द्वारे होणारे 75% अधिक व्यवहार 2,000 रुपये आणि त्यापेक्षा कमी रकमेचे असतात. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. याअंतर्गत कारखान्यांनी घेतलेल्या कर्जांवरचं दरसाल दरशेकडा 10% व्याज राज्य सरकार भरणार आहे. या कर्जाचा उपयोग गेल्या आणि आगामी गाळप हंगामातली FRP देण्यासाठी साखर कारखान्यांना करता येईल. 2019 नंतर पहिल्यांदा राज्य सरकारनं अशा प्रकारची योजना आणली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज फेटाळल्यानंतर त्याविरोधात आता जिल्हा न्यायालयात अपील दाखल करता येणार नाही. यासाठीच्या कायद्यात दुरुस्ती करून अध्यादेश काढायला राज्य मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत चर्चा झाली. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले,
1: NDRF च्या नॉर्म्स प्रमाणे आपल्याला जो सर्वे करावा लागतो हा 5 ऑक्टोबर नंतर करावा लागतो, हे त्यांचे नॉर्म्स आहेत. त्याच्या आधीचा सर्वे हा मदतीकरता पात्र होत नाही, पण आपण काही 5 ऑक्टोबर करता थांबत नाही आहोत. बाकी उपाययोजना असतील, त्याची प्राथमिक माहिती घेणं असेल, त्या सगळ्या गोष्टीची आता आम्ही सुरुवात केलेली आहे. 5 ऑक्टोबरपासनं जो ऑफिशियल सर्वे आहे तो देखील पुढच्या 8-10 दिवसात आम्ही करू. आणि कुठल्याही शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील. शेतकऱ्यांना संपूर्ण जी मदत अशा काळामध्ये केली पाहिजे ती सगळी मदत करण्याची तयारी राज्य शासनाची आहे. त्या संदर्भात आज चर्चाही केली आहे, त्याचा आराखडाही तयार करायला सांगितलेला आहे.
0: राज्यात MHCET संदर्भात तक्रारींची चौकशी करण्यासाठी सरकारनं SIT स्थापन केली आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं रविवारी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. केवळ शिवसेना विधिमंडळ पक्षात फूट पडली असा आपला दावा कधीच नव्हता, तर शिवसेना राजकीय पक्षातच फूट पडली असंच आपलं म्हणणं आहे असा युक्तिवाद शिवसेनेचे वकील ॲडव्होकेट नीरज किशन कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयासमोर केला. आता खऱ्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व कोण करतं हा प्रश्न असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातल्या सुनावणीला आज पुन्हा सुरुवात झाली. पक्षाची घटना निवडणूक आयोगाकडे होती की नाही हा प्रश्नच उद्भव नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा भर ज्या घटनेवर आहे त्या घटनेची नोंद आयोगाकडे नव्हती, त्यामुळे प्रदीर्घ वाटाघाटीनंतर 1999ची घटना आयोगाकडे गेली आणि म्हणून आयोगानं ती विचारात घेतली असं ॲडव्होकेट कौल म्हणाले. जर एखाद्या संघटनेच्या एका मोठ्या भागाचं कामकाज प्रभारी पद्धतीनं होत असेल तर खरा पक्ष कोणता हे ठरवताना ही बाब विचारात घ्यायचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे असंही ते म्हणाले. या प्रकरणाची पुढची सुनावणी उद्या होणार आहे. देशातल्या 15 वर्ष आणि त्याहून अधिक वयोगटाचा बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये किंचित घसरून 5% आला आहे. ग्रामीण भागात तो कमी होऊन 4.1% आला आहे. याउलट शहरी भागातला बेरोजगारीचा दर किंचित वाढून 6.1

8.1% पोहोचला आहे. देशाचा कार्यबल सहभाग दर ऑगस्टमध्ये वाढून 52.8% पोहोचला. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं जारी केलेल्या मासिक श्रमशक्ती आणि बेरोजगारीच्या आकडेवारीनुसार हा दर ग्रामीण भागात 1.3% वाढून 55.8% झाला, तर शहरी भागात 0.5% घसरून 47% आला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमधल्या सत्यनिकेतन इमारतीच्या अलीकडेच झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार असल्याची माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज दिली. याबाबत संबंधित सरकारी विभागाशी चर्चा झाली असून वसतिगृहाची जागा निश्चित केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिक्षणासाठी दिल्लीत येणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी दिल्ली सरकार एक नवं धोरण आखत असल्याची माहितीही गुप्ता यांनी यावेळी दिली. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं रॅपिडोला 10,00,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणं तसंच राईड्स नक्की करण्याआधी प्रवाशांना जास्तीचे पैसे भरायला लावणं अशा चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. यमुना नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली या 6 राज्यांमध्ये हा करार झाला आहे. किशाऊ बहुउद्देशीय धरण प्रकल्पाला केंद्र सरकारनं राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्याची माहिती शहा यांनी यावेळी दिली. या प्रकल्पाचा 90% खर्च केंद्र सरकार करणार असून उर्वरित 10% खर्च संबंधित राज्य करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पश्चिम बंगाल विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपनं आज उमेदवारांची घोषणा केली. नंदीग्राम इथून हसिरानी रथ आणि रेजीनगरमधून सखराव सरकार यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. हसिरानी रथ या मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे माजी स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. मे महिन्यात भाजपनं विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर काही दिवसातच चंद्रनाथ रथ यांचा खून झाला होता. अन्न आणि औषध प्रशासनानं राबवलेल्या धडक कारवाईत जालना जिल्ह्यात 1,35,00,000 रुपयांचा गुटखा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गणेशोत्सवाच्या काळात राज्यभरात 15.5 लाखांपेक्षा जास्त रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त केले गेले आहेत. इतरत्र जप्त केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये 30 लिटर दूध आणि सुमारे 4,139 किलो दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. या कारवाईत काही अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यात मुंबईत 4 आणि पुणे विभागातल्या 2 नामांकित आस्थापनांचा समावेश आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या 3 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज नवी दिल्लीत सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 10व्या षटकात 3 बाद 59 धावा झाल्या होत्या. श्रोते हो, आशियाई खेळांवर आधारित विशेष कार्यक्रमाचं प्रसारण 16 ते 18 सप्टेंबरच्या दरम्यान आकाशवाणीवरून रात्री 8 ते 8:30 दरम्यान केलं जाणार आहे. त्यामुळं उद्यापासून पुढचे 3 दिवस रात्रीचे राष्ट्रीय बातमीपत्र 8:30 प्रसारित होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. येत्या 15 ऑक्टोबरपासून 2,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम UPI द्वारे मिळाली तर मोठ्या व्यापाऱ्यांना 4.5% शुल्क द्यावं लागणार. व्यक्तिगत निधी हस्तांतर मात्र निःशुल्कच राहणार. सहकारी साखर कारखान्यांना सवलतीचं कर्ज देण्यासाठी 738 कोटी रुपयांच्या तरतुदीला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नगरपरिषद पंचायत निवडणुकीचे अर्ज फेटाळल्यावर जिल्हा न्यायालयात आव्हान द्यायला बंदी. केवळ विधिमंडळ पक्षात फूट पडली होती असा दावा कधीच केला नव्हता असा एकनाथ शिंदेच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. दिल्ली सरकार 10,000 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणार आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा भारताचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा, शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

शाहीर विठ्ठल उमप आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हा पोवाडा आताच आपण ऐकलात. लोकसंगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, यानंतर आम्ही प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकूया रतिलाल भावसार यांनी गायलेलं ह शी खरात यांचं गीत.

0: ह. श्री खरात यांचं गीत आपण ऐकलत रतिलाल भावसार यांच्या स्वरात.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष

0: आकाशवाणी मुंबई गायक वृंदाच्या समूह स्वरात इंदिरा कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं दत्ताराम गाडेकर यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हे प्रसारण आपण प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही ऐकत आहात.
1: हाय, मी शर्वरी.
2: नमस्कार, मी रोहित.
3: मी सुखदा.
1: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
2: आम्ही चर्चा करतो,
3: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
1: आपुलकी आधार
2: प्रत्येक मंगळवारी
1: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
1: आपुलकी या घरात.

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. रात्री 9:30 समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:00 न्यूज ॲट 9 हे इंग्रजीतून बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 10:15 मंथन हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकूया समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र, ठीक 9:15 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मिलिंद चित्तल यांचं गायन राग गोरख कल्याण. विलंबित बंदिश एक तालात निबद्ध आहे. बोल आहेत धन धन भाग. द्रुतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत घरसो निकसी भरणपनिया. तबला साथ केली सौरभ हिवरेकर यांनी आणि हार्मोनियम संगती आहे श्रीनिवास आचार्य यांची. ऐकूया मिलिंद चित्तल यांचं गायन राग गोरख कल्याण.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण मिलिंद चित्तल यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग गोरख कल्याण. त्यांना तबला साथ केली होती सौरभ हिवरेकर यांनी आणि हार्मोनियमवर संगत होती श्रीनिवास आचार्य यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: छायाप्रत, प्रतिमुद्रा किंवा सत्यप्रत ही आपल्याला सहज एक मिनिटात उपलब्ध होते, पण या प्रक्रियेत काय आणि कसे बदल होत गेले, भविष्यात याचं स्वरूप काय असेल, सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका प्राध्यापक हेमंत सामंत यांची विशेष मुलाखत. बलसागर भारत होवो बुधवार दिनांक 16 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:30 आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य दिशा अंधारल्या भाग पहिला. लेखक हरिकृष्ण कौल. सादर करते यशवंत वैद्य.

0: सांगितलं ना मी जाणार नाही. कशाला उगाच आग्रह करताय? मी जाणार नाही, नाही, नाही, नाही.
1: हे मात्र चांगलं नाही. सगळं काही आपल्यालाच करायचंय आणि आपण मात्र त्या गावचेच नाही इतके अलिप्त राहताय.
0: होय, सगळं मलाच करायचंय, मीच करायचंय. तेच पाहतो ना आतापर्यंत. मुलीच्या लग्नाच्या गोष्टी मुहूर्तापर्यंत ठरत आल्या आणि तुम्ही सगळे मला आत्ता सांगायला आलात. तसा जसा काही मी तुमचा कोणीच नाहीये. एखाद्या शेजाऱ्याला बोलाव तसं आमंत्रण.
2: सांगितलं ना आम्ही की हे सगळं कसं अगदी एका दिवसात जुळून आलं हो.
1: आम्हाला काही बोलणं उरलंच नाही, नाहीलाच झाला. आणि बाबा, हल्लीच्या दिवसात इतकं चांगलं स्थळ शोधून तरी मिळेल का?
2: डेझीचं भाग्य उजळणार ही आनंदाची गोष्ट नाही का? शेवटी डेझी ही सुद्धा तुमचीच मुलगी आहे काय?
0: बरोबर, अगदी बरोबर. ती माझीच मुलगी, जसा तुमचा डिंबू हा माझाच मुलगा. तेव्हा जेव्हा उद्या केव्हा त्याचं लग्न कराल ते एक करा. लग्नाच्या दिवशी येऊन सांगा की चला बाबा मुलाचं लग्न आहे, वरातीत सुद्धा तुम्ही आलात तरी चालेल.
2: त्याचं लग्न ठरवणारे मी कोण? ते मंगल कार्य सुद्धा तुम्हालाच पार पाडायचंय.
0: बाई बोलतेस ते ठीक आहे,

0: पण हे केवळ आता सांगण्यापुरतं. मी करायचंय म्हणे, प्रत्यक्षात काय होणार आहे कुणास ठाऊक.
1: पण बाबा, तुम्हाला निश्चित ठाऊक होतं डेजीचं लग्न जुळतंय. तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती होती.
0: या या या, या सगळ्या गोष्टीला माहीत असं म्हणतात? मला काय माहिती आहे, काय माहिती आहे, मला
1: काय जाणून घ्यायचं आहे आणखीन तुम्हाला?
0: मी विचारतो या बाबतीत माझ्याकडं कोण आलं होतं, मध्यस्थ कोण होतं.
1: बाबा, लग्न जमवताना कुणीही मध्यस्थ नव्हता. मुलगा डेजी बरोबर विद्यापीठात शिकत होता. कुठल्या तरी मित्रांनं डेजी आणि गर्शयाना एकत्र आणलं बस.
0: म्हणजे इतकं सगळं ठाऊक होत होतला आणि मला मात्र देवा परमेश्वरा.
1: शब्दाला शब्द वाढवत आपण उगीचच वेळ घालवतोय बाबा. आता जाऊया ना, चला उठा, नाहीतर उशीर होईल तिथं पोहोचायला.
0: उशीर व्हायला मला जायचंय कुठं? माझ्याशिवाय काम अडून राहिला मी एवढा काय मोठा बॅरिस्टर लागून गेलोय की काय?
2: नाही हो, आपल्याशिवाय काही काम होणार नाहीत बाबा.
0: पण तू काय बोलतेस हे सुनबैया? अगं, इतकं सगळं माझ्याशिवाय झालं तर या पुढचं होणार नाहीये का? सहज सगळं होईल. हे बघ, तू जा, तू जा, तुझा नवरा पण जाऊ दे. हे बघ, चुलता चुलती आहोत असं सांगून वेळ मारून द्या.
1: मी चुकलो बाबा, पाहिजे तर माफी मागतो पण राग धरू नका. तुम्ही चला ना.
2: आम्ही लहान आहोत त्यामुळे चुकलोय. लहानांच्या चुकीला क्षमा नाही करणार.
0: आत्ता कस बोला, कशाला उशीर होणार आहे? साखरपुड्याचा मुहूर्त केव्हाचा आहे?
1: संध्याकाळी 4 ते 5 सुमाराला साखरपुडा होणार आहे. तिथल्या शेजारच्या मीर साहेबांचं घर आहे ना, तिथं सारं काही व्हायचंय.
0: पण मी म्हणतो हे सगळं आपल्या घरी का होऊ शकणार नाही? नाही, नवा जमाना ना. तिथे करा, तिथे करा काय ते. पण काय रे, डेझीनं हा नवरा स्वतःच निवडलाय म्हणताय? म्हणजे तुमचं काय बरं ते हल्लीचं फॅड काय? हा, लव्ह मॅरेजचा प्रकार तर नाहीये.
1: काय म्हणताय काय तुम्ही हे बाबा? हा, आपलं खानदान इतक्या खालच्या पातळीला पोहोचलं नाही अजून. हा, एक खरं की ती दोघं बरोबर शिकत होती त्यामुळे कदाचित झाली असेल ओळख. ते लव्ह मॅरेज वगैरे नाही हा. आणि बाबा, नवरा मुलगा दिल्लीतल्या एका मोठ्या फर्म मध्ये सायंटिफिक ऑफिसर म्हणून नोकरी करतो. जवळजवळ 1000 पेक्षाही जास्त पगार आहे. घरदार हे भलं मोठं, खाऊन पिऊन सुखी, आणि वडील सुद्धा प्रोफेसर आहेत.
2: हो, आणि तसा मला बाई मुलगा अगदी चांगल्या घराण्यातला वाटला. हो हो, बोलताना इतक्या अदबीनं आणि सभ्यपणानं बोलत होता म्हणता की बस, ना अभिमान ना गर्व, अगदी नम्र.
0: मग देव त्यांना सुखी ठेव. पण सुनबाई, तू त्याचा फोटो तरी पाहिलास का?
2: हे हो, फोटो कशाला, परवा डेझी बरोबर तो जात असताना मी प्रत्यक्ष पाहिला ना त्याला. मग ती दोघं हॉटेलमध्ये चहा प्यायला गेली. साखरपुड्याच्या वेळी आम्ही त्याला 500 रुपयांचा आहेर द्यायचा ठरवलं होता, पण त्यांना तो नाकारला.
0: लग्नाच्या गोष्टी या थरापर्यंत गेल्या आहेत आणि तुम्ही सगळं काही सगळून ठरवून मोकळे झालात आणि मला मात्र कुठल्याही गोष्टीचा पत्ता लागूतला नाही.
2: तसं नाही,
0: खुळ्यासारखा उगीचाच मनातल्या मनात मांडे खातोय.
1: पण बाबा, सगळं काही निश्चित ठरेपर्यंत कोणाला काही सांगणं हे बरं नव्हे असा विचार आम्ही केला. कारण लग्नाच्या बाबतीत कधी कधी मित्र वाटणारे शत्रूही बनतात.
0: म्हणजे तुमचं म्हणणं मी तुमचा शत्रू असंच ना? बोला बोला.
1: पण बाबा, समजून का घेत नाही तुम्ही?
0: काय समजून घ्यायचं, मला काहीच समजत नाही असं वाटतं की काय? सगळ्यापासून माझ्यापासून सगळं लपवून ठेवता ते कशा करता? तुम्हाला वाटतंय, तुम्हाला वाटतंय की मी हे लग्न मोडायला जाईल म्हणून? हा, अरे कशाला, कशाला ही लपवा शेवटी. देवा भगवंता,
2: चूक झाली बाबा, क्षमा करा आम्हाला.
0: अरे मी कशाला मोडीन हे सगळं? हा, जा जा, तुम्हाला उशीर होतोय, लोक तुमची वाट पाहत असतील. ते जा. हा,
2: तुम्ही नाही येणार?
0: कशा करता, अरे शत्रू ठरवलं ना मला.
1: निश्चित गाशाचाच फोन असणार, तो तिथे वाट पाहत असणार. हॅलो, हा हा, आलोच. मिठाई आणली का? अरे बाबा, त्यांच्याकडे पाठवावी लागेल. हॅलो, हा हा, आत्ताच पाठवायची. हा, येतोच आम्ही. चला बाबा, उठा लवकर, गाशा तिथं काळजीत असेल.
0: त्या तुमच्या गाशाची शपथ, मी तिथे येणार नाही.
1: काय बोलताय काय बाबा?
0: तुमची सुद्धा शपथ, मी जर तिथे आलो तर विचार मला.
2: हे चांगलं नाही दिसत बाबा.
1: बघ ना,
0: म्हणजे तुझंही खरं वाटत नाहीये? मी माझ्या स्वर्गवासी पत्नीची शपथ घेऊन सांगतो की मी तिथं येणार नाही. देवानं तुम्हा सगळ्यांना मोठं केलंय, सगळे श्रीमंत आहात, मी केवळ एक दरिद्री. मी आलो तर लाज वाटेल ना तुम्हाला, मी असा फाटका
1: बाबा.

0: नमस्कार नमस्कार
1: या प्रोफेसर साहेब वा वा या जाग्या जाग्या
0: नको अहो खरंच नकोय थँक यू
2: घ्या ना प्रोफेसर साहेब
0: अरे अशोक नको आता आणखीन काही एक नकोय मला
3: मग थोडीशी बर्फी तरी घ्या ना आपण कुठल्याच पदार्थाला हात लावला नाही का
0: खूप झालंय
3: जरा ओळख दे करून द्या जरा ओळख थोडी
2: ते राहिलं हे गुलाम अली मीर साहेब
0: नमस्कार
2: कॉन्ट्रॅक्टर
1: नमस्कार
2: हा सगळा बंगला त्यांचा
0: अरे वा
1: अरे कसला बंगला हा झोपडी आहे साधी ही डेझी आहे ना ती मला माझ्या मुलीसारखी म्हटलं साखरपुडा ही इथंच व्हावा
3: ते तर झालंच पण का पंडित टिकाला का नाही आले अजून
0: अरे हो बाबूजी कुठे आहेत आमचं लक्षच नाही त्यांच्याशी तर आता काम आहे आणि ते तर कुठे दिसतच नाहीत
3: नाही काय झालं की काल अचानक चार वाजण्याच्या दरम्यान त्यांना ताप आला
0: काय म्हणतोय काय
3: हो।
0: आता कशी आहे त्यांची तब्येत
3: आहे तशीच आहे काही फरक पडला नाही हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांना
4: तब्येतीचं काही खरं नाही बघा हल्ली काही ना काहीतरी होतच असतं
3: हो
4: जाताना भेटून जायला पाहिजे ना तोपर्यंत साखरपुडा तरी होऊन जाऊ देत
2: माफ करा आता काय काय करायचं असतं याची मला मुळीच माहिती नाहीये दुर्दैवानं बाबूजींची तब्येत बिघडली आता काय करायचं असतं याची त्यांनाच चांगली माहिती होती
3: बरोबर आहे ते आले असते तर या प्रसंगाची शोभा आणखीनच वाढली असती
4: अहो कमाल आहे तुमची अहो हे काम काय कठीण गुंतागुंतीचं काम आहे का चला घ्या ते सामान आणि प्रोफेसर साहेबांचा हात हाती घ्या आणि सांगा त्यांना आत्तापर्यंत मी माझी मुलगी लहानाची मोठी केली तळहातावरच्या फोडासारखी जपली पापण्यांच्या आत सांभाळली आता ही तुमचीच मुलगी समजा आणि तिची काळजी घ्या
2: खरं तर हे सगळं बाबूजीनीच सांगायला हवं होतं नाही का
0: कोण आहे
3: आपण थांबा मी पाहतो
4: ठीक आहे चला घ्या मग गजाननाचं नाव आणि
3: बाबा तुम्ही
4: वा वा वा अरे खरे खुरे वराडी हजार झाले की
0: या या या पंडित टिकालाल या इथे बसा खरं तर आता या शुभ कार्याला शोभा येईल बघा
3: बाबा आपण आता कसे काय आलात मी तर त्यांना सांगितलं होतं तुमची तब्येत बरी नाहीये
4: अहो तब्येतीचं काय घेऊन बसला कमी जास्त व्हायचीच ती पण आज त्यांच्यानं घरी झोपून कसं राहेल हा अहो मुलापेक्षा नातच आजोबांची लाडकी असते काय
3: बाबूजी
2: हा
3: टॅक्सीनं आलात ना
2: टॅक्सीचं काय काम लाल घंटीपासून पायी चालत हजुरी बागपर्यंत टांगायला आणि तिथून बस निघालो
1: हो पण आपण दमला असाल बाबूजी आपण जरा दुसऱ्या खोलीत विश्रांती घ्या
4: अहो साहेब प्रेम आणि आपुलकीच्या पुढं कसलं दमणं घेऊन बसलात त्यांना थकवा जाणवते नसेल बर आता मगाचं साखरपुड्याचं सामान त्यांच्या हातात द्या बरं
2: प्रोफेसर साहेब मला आधी आपल्याला उरावरी भेटायचं आहे मग इथं सोपस्कार करूया
0: हा आपला मोठेपणा आहे अहो आपल्यासारख्या वयोवृद्धांचे आशीर्वाद आम्हाला हवेत
2: बरं का ही मुलगी म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे कळलं ती मी आपल्या हाती सोपवतोय तिला सांभाळ
0: बाबूजी अहो चिंता नको मला स्वतःला मुलगी नाहीये आता ही मुलगी स्वीकारून मी या मुलीचा बाप होईन माझी स्वतःची लाडकी मुलगी मानेन मी तिला

0: सांग सांग, तूच सांग मी काय केलं?
1: आपण तेच केलं बाबा की जे शत्रूही करू शकणार नाही. तुम्ही आमची बिहेबुरू केली, लाज दंडित आम्हाला.
2: होय, होत्याचं नव्हतं करून टाकलं, आम्हालाही खोटं पाडलं.
1: आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आजारी आहात, तुम्हाला खूप ताप आलाय, आणि तेवढ्यात तुम्ही तिथं हजर. अचानक
0: मी आजारी असल्याचं तुम्ही त्यांना सांगितलं हे मला कसं माहीत असणार?
1: इलाजच नव्हता. सकाळी 10 वाजल्यापासून तुमची मंधळणी करत होतो, त्यांच्याकडील माणसाने आम्हाला काय म्हटलं असेल? तुम्ही यावं म्हणून आम्ही जंगजंग पचारलं, पण आलाच नाही. ते म्हणाले असतील मुलानं बापाला अगदी धाकात ठेवलंय, पण त्यांचा भलेपणा केवढा. आपल्यापासून ते पाहायला आले. सांगा ना बाबा, तुम्ही यावं म्हणून मी पाय धरले नाही तुमचे, मिनद्वारे नाही केल्या, हात नाही जोडले. सांगा ना, बोला.
0: राग धरू नकोस नाथा, राग धरू नकोस. अरे माझ्या मनाला खूप लागून राहिलं होतं म्हणून मी तसं केलं.
1: मान्य, एकदम मान्य. आपल्या मनाला ते लागून

0: राहिलं, यायला होतं हे कळलं तरी खूप झालं, पण नंतर कशा करता तुम्ही तिथं आलात? आम्ही तुमची इज्जत राखली होती, मान ठेवला होता, आदरानं तुम्हाला
1: खरं सांगतो नाथा, मला मनातून यायचं नव्हतं रे। तू नाराज झालास खरा, पण मला मला कोणीतरी ओढून आणल्यासारखा मी इथं आलोय। तू विचारशील कुणी ओढून आणलं, पण ही खट्या डेझी आहे ना, तिनं मला इथवर आणलं। अरे मी इथलं इतकं वाढवलंय, तुला आठवत आहे या शहरातल्या जुन्या वस्तीत आपण जेव्हा राहत होतो तेव्हा तेव्हाच्या आठवणी आहेत या। ती लहान असताना तिला खांद्यावर घेऊन मी दूध आणायला जात असे, तिच्या आजीजवळून जेव्हा भाकरी आणत असे तेव्हा डेझी माझं बोट धरून येत असे, तुला माहिती आहे, मी तिला बाजारात नेत असे, भाजी आणायला मंडईत नेत असे, समुद्रावर देवळात कुठे कुठे मी तिला फिरवत असायचा माहिती आहे।
0: पण या गोष्टी कोण ना करतंय बाबूजी, पण तरीही तुम्ही विचार करा की हा काही मानव का आपल्याला?
1: नाथा, कधी कधी माझ्या मनात विचार येतो की खूप झालं हे जीवन, आता हे सगळं सोडून हरिद्वारला जावं, 4-2 क्षण जे काही उरले ते गंगा नदीच्या तीरावर घालवावे। पण काय करू, तुम्हा कुटुंबियांच्या मायामोहात मी अजून गुंतलोय रे। या साध्या लहानशा गोष्टीचा तुम्ही उगाच मोठा भाऊ करताय, पराचा कावळा करताय। मला वेड लागलंय की तुमची अक्कल तुम्हाला सोडून गेलंय, हे एक देवालाच ठाऊक।
0: आमची अक्कल कुठेही गेली नाही बाबा, तुमची इज्जत सांभाळण्यात आमची इज्जत आहे, मग आपला मान आदरभाव आम्हाला सांभाळायला नको। पण तरी एक गोष्ट स्पष्ट आहे, येण्यापूर्वी आपण विचार करायला हवा होता। तुमची प्रकृती बरी नसल्याचं आम्ही त्यांना सांगितलं होतं, त्यात आम्ही उघडे पडलो, खोटे ठरलो। यायचंच होतं तर किमान येण्यापूर्वी फोन तरी करायचा।
2: अहो ऐकलत का, हे बघा आता आपण सुद्धा निघूया, नंतर टॅक्सी बस काही मिळेल की नाही याची शंकाच वाटते मला।
1: म्हणजे तुम्ही चाललात? म्हणजे तुम्ही काय इथं पाहुणे म्हणून आला होता?
0: इथं राहून काय करायचंय, जे कार्य पार पाडायचं होतं ते देवाच्या दयेनं पार पडलं।
1: ते ठीक आहे, पण एक रात्र वस्ती करून असतात तर बरं झालं असतं।
2: नको, इथं रात्रभर थांबून काय करायचंय, तिथं घरी कुणी सुद्धा नाहीये, आणि इथं आणखीन त्या जागेची टंचाई, एक भाग भाड्यानं दिलाय, फक्त 6 खोल्या उरलेत आपल्यासाठी, नकोच बाई इथं।
1: 6 खोल्या कमी वाटल्या की काय?
2: तसं नाही हो, पण पॅरीची बहीण सुद्धा आली, तिलाही इथंच राहावं लागेल, शिवाय जेझी तिच्या सगळ्या मैत्रिणी त्या सुद्धा इथं राहायच्यात।
0: आणि खरं सांगू बाबा, स्वतःचं घर सोडलं तर अन्यत्र माझं मन लागत नाही कुठे।
1: मन लागत नाही? अरे तुझ्या तोंडून ह्या नवीनच ऐकायला मिळतंय, तुझ्या लग्नाच्या वेळी अरे दूर वरून आलेले लांबचे नातेवाईक सुद्धा 15 दिवस इथं राहिले होते। काय जमाना बदलतोय, भावाच्या घरी भावाचं मन लागत नाही। ठीक आहे, कालाय तस्मै नमः।
0: ठीक आहे गाशा, आम्ही निघतो।
3: म्हणजे आपण खरंच निघालात? अरे थोडा वेळ थांबतात तर रात्रीचा जेवण जेवून गेला असता, थांबा ना।
1: हे तू सांगितलं सोडून ठीक आहे गाशा,
2: खाण्याचं काही नाही हो, दिवसभर खाणं चाललंच आहे आमचं, होय की नाही हो?
3: राम तर जनक सिंग कुठे गेलाय कुणास ठाऊक, अरे त्याने तुम्हाला जीप न सोडलं असतं।
0: कुठे गेलाय तो?
2: आता कसला येतोय हो तो, एवढ्या रात्रीचा गेलाय म्हणजे ते त्याला जेवल्याशिवाय का सोडतील, चला तुम्ही।
3: ठीक आहे तुमची मर्जी।
1: तू त्यांना जायला सांगितलंस, अरे रात्री राहण्याचा आग्रह का नाही केला असा? ठीक आहे चला, मीही निघतो, तो कोट आणि इकडे बघू।
3: तुम्ही कुठे जाताय बाबूजी आता?
1: म्हणजे
3: तुम्ही इथंच थांबा।
1: मी इथं थांबायचंय?
3: हे काय बोलताय काय तुम्ही, ओ दोन्ही घर तुमचीच आहेत, जिथं मन रमेल तिथं राहा तुम्ही।
1: मी इथे
3: आता काय आणखी, तुम्ही इथं थांबा नाहीतर आमच्या बरोबर तरी चला।
2: इतक्या रात्री आपण कुठं जाणार बाबा, थांबा ना इथंच तुम्ही।
1: सुनबाई तूच सांग, मला इथं राहायला हवंय का?
0: आपण उगीच वाद घालतोय, राहायचं असेल तर इथं राहा, बस भांडण संपलं, आम्ही निघालो। अरे हो गाशा, आमच्या डिंबूच्या कर्ज प्रकरणाचं काय झालं? तू म्हणाला होतास की फोन करून सेक्रेटरीशी बोलतो म्हणून, त्याचं काय झालं? काय
4: कर्ज मंजूर झालंय पण

तर मला इथंच थांबायचं आहे, काही समजत नाहीये. गाशानं मला इथं थांबवलं की नाथानं मला सोडून दिलंय. स्वीकारलं की सोडलं, माझं नेमकं काय झालंय काही समजत नाहीये.

नाथा आणि त्याची बायको इथं थांबली नाहीत का? तर त्यांचं मन लागत नाहीये दुसऱ्या जागी. गाशा आणि त्याच्या मुलाबाळांचं राजबागेतल्या भावाच्या घरात मन रमत नाही. वा, राहता राहिलो मी. मला मात्र दोन्ही ठिकाणी मन रमवलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा मार्गच नाहीये. हो, दुसरा मार्गच नाहीये. मन नाही रमवलं तर जायचं कुठं? कुठं जायचं? मी तर आदिकदलचं घर सुद्धा विकून बसलोय. अरे अरे,

नाही रमवलं तर जायचं कुठं? कुठं जायचं? मी तर आधी कदलचं घर सुद्धा विकून बसलोय. अरे अरे, ते घर विकलं नसतं तर, ते घर विकलं नसतं तर.

0: डेजी डेजी बेटी बेटी डेजी कुठे गेलीस डेजी? कोणी उत्तर देत नाही आहे. किशनचंद किशनचंद हे नोकर सुद्धा बॅरिस्टर बनून गेलेत. किशनचंद ए किशन, चला आपणच गप्प राहावे उत्तम. सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त आहेत. आणखी आणखी एकदा जरी हाक मारली तरी मला हा वेडा ठरवतील हे लोक.
1: काय हवंय बाबूजी तुम्हाला?
0: सुनबाई सुनबाई, मला काही नकोय. तो किशनचंद कुठे गेलाय?
1: अहो, तो यांच्यासाठी फुलके तयार करतोय. काही काम आहे का त्याच्याशी?
0: नाही काम काहीच नाही आहे. बरं, आपली डेझी कुठे आहे?
1: बाहेरच्या हिरवळीवर गप्पा मारीत बसले. मैत्रिणी आल्यात ना तिच्या. हं, पण काही काम आहे का तिच्याशी?
0: काही खास नाही आहे ग. म्हणजे काय, मी अगदी एकटा बसलोय ना, तेव्हा विचार केला की तिच्याबरोबर गप्पा माराव्यात.
1: सांगितलं ना तिच्या मैत्रिणी आल्यात म्हणून. ठीक आहे, तरी सुद्धा देते तिला आत पाठवून. हे काय बाबूजी, अर्धा कपच दूध प्याला तुम्ही?
0: सुनबाई, सकाळी सकाळी मला दूध आवडत नाही.
1: पण आपण तसं कधी सांगितलं नाही. चहा सुद्धा तयार होता.
0: हो, तो विलायती असणार चहा. दिवसात केव्हा इच्छा झाली तर पितो, बरं का? पण सकाळी सकाळी मन तयार होत नाही चहा प्यायला. पण कॉफी थोडा वेलदोडा टाकला ना की मन प्रसन्न होत.
1: मग हे सुद्धा आपण सांगितलं का नाही? उद्यापासून तुमच्यासाठी कॉफीच तयार करते मी.
0: बर,
1: येऊ मी?
0: जा जा जा. आणि बघ, जाताना डेझीला सांगून जा, तिचं पेन हवंय मला. म्हणजे मी इथं बसल्या बसल्या पेन्शनचे फॉर्म भरून ठेवतो.
1: बर, पाठवून दे त्या डेझीला.
0: आज आपली पेन्शन आपण स्वतःच आणली तर? छान छान, असंच करूया. त्या निमित्तानं थोडस फिरणं होईल. आज तारीख 12. 12 म्हणजे ट्रेजरीत गर्दीही नसणार फारशी. पेन्शन फॉर्म पुस्तक चला. म्हणजे आता एक पेन असलं म्हणजे झालं. पेन
1: काय आहे आजोबा तुम्हाला?
0: ओहो, डेझी डेझी बेटी आलीस तू. म्हणजे शेवटी आलीच म्हणायचीस.
1: काय हवंय तुम्हाला?
0: काही नाही काही नाही, मला काही नकोय. ये ये, हां बस बस, हां अशी माझ्या जवळ बैस. हां गप्पा मार माझ्याशी.
1: आई सांगत होती की तुम्ही पेन मागत होतात.
0: हो हो, बरं तू जरा पेन द्या, पेन दे बघू जरा. मी हा एवढा पेन्शनचा फॉर्म भरून टाकतो.
1: हे घ्या. पण यात शाई आहे आहे, शाई आहे यात.
0: डेझी बेटा, हे बघ, त्या टांगलेल्या कोटाच्या आतल्या खिशात माझं पेन्शन पुस्तक आणि फॉर्म आहे, तेवढं दे बघू.
1: हे पुस्तक आजोबा?
0: बघू बघू. हा हा हा, तेच तेच.
1: आणि आजोबा, इथं दुसरं पण एक पुस्तक आहे. कसलं आहे बरं हे? अरे अरे, हे तर पोस्टाचं पासबुक.
0: त्यात काय बात आहे, ते ठेव जागेवर.
1: किती साठलेत पैसे तुमच्या नावावर? 637.42 रुपये फक्त.
0: वेडी आहेस की काय पुरी तू? ठेव ते पुस्तक जागेवर. अगं बेटी, इतके पैसे रस्त्यावरच्या भिकाऱ्याजवळ सुद्धा असतात, त्यात विशेष काय?
1: मला यातले 100 रुपये द्या ना आजोबा. द्याल?
0: घे घे. अगं दिले, खुशीनं दिले. पण तू ही खुशी न घे. पण तुर्तास ते पेन्शन पुस्तक मला दे बघू.
1: घ्या, मी जाते आता.
0: का माझ्याजवळ बसणार नाहीस तू? की बाहेर तुझ्या मैत्रिणी वाट पाहत आहेत.
1: त्या केव्हाच गेल्या
0: ना? बरं झालं की काय.

0: मी पण इथे एकटा एकटा बसलोय ग, तर थोड्या वेळ गप्पा मारत बसूया. बर, गाशा गेला का?
1: नाही गेले अजून. काही काम होत का? असेल तर
0: नाही. नाही डेझी, उगीच विचारलं. आता बोल.
1: काय बोलू?
0: हे बघ डेझी, मला जर त्याचा फोटो दाखवतेस ना, तर मी पाहिलं असतं त्याला. काय,
1: कुणाला पाहणार होता आजोबा?
0: अरे बाबा, तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला, माझ्या जावयाला.
1: हे ओ काय आजोबा, आम्ही नाही जा. आजोबा, त्यांनी की नाही सगळा अल्बम पाठवलाय, आई जवळ आहे, तुम्हाला नाही दाखवला?
0: नाही म्हणजे अगं, वेळच आली नाही अजून. हे बघ बेटी, सोनबाई नाथ हॉटेलमध्ये गेले होते ना तुम्हा दोघांना घेऊन.
1: हो, पण त्या गोष्टीला 15 दिवस होऊन गेले.
0: 15 दिवस? अरे बापरे. बर काय ग, काय काय खाल्लं हॉटेलात?
1: आजोबा, एक म्हणजे चहा घेतला आम्ही, आणि क्रीमचे केक, चिकन, चीज, कबाब.
0: आमच्या सोनबाईने हे हॉटेलमध्ये बनवलेले पदार्थ खाल्ले?
1: हो का बर.
0: नाही बेटी, उगाच विचारलं मी. आणखी एक विचारू, साखर पुड्याला अहेरा दाखल 500 रुपये दिले.
1: 500 नाही, 300 दिले, पण त्यांनी घेतलेच नाही.
0: 300 म्हणजे 500 नाही, 300 दिले तर. अच्छा अच्छा, ठीक आहे. तुझी एक चिंता होती बाळ, पण ती आता दूर झाली. आता डिंबूच एकदा लग्न ठरलं की सुटलो.
1: आजोबा, काल अजय दादा आलाय.
0: कोण डिंबू? तो कधी आलाय?
1: काल 1 सुमाराला तो इथं आला. जम्मूहून तो सरळ श्रीनगरला आला.
0: काय म्हणजे सांगतेस काय? आणि मला कोणीच कसं सांगितलं नाही अजून.
1: राणी काकीनं काल फोनवर सांगितलं होतं आजोबा.
0: काय म्हणतेस, मला कोणीच कसं सांगितलं नाही?
1: राणी काकीनं काल फोनवर सांगितलं होतं आजोबा.
0: पण मग मला का नाही कोणी सांगितलं? का त्याला देखील आणि त्याला स्वतःला देखील यायला काय झालं होतं इथं?
1: येई, अहो काल तर आलाय. हे बघा, बाबाच आले आता.
2: मी येऊ आज बाबा.
0: गाशा, डिंबू आलोय खरंय?
2: असं म्हणतात खरं, पण मलाही नक्की माहित नाही.
0: अरे बाबा, तुला माहित नाही म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे. मला काय सांगितलं कोणी?
2: अहो विसरले असतील. डिंबूचं येणं ही काय लपवण्यासारखी गोष्ट आहे का?
0: खरंय बाबा, तो कुठली गोष्ट लपवण्यासारखी असते रे. ठीक आहे, काय बोलणार आता. बरं जा, तुला उशीर होतोय ना, तू जा.
2: हे काय, कागद पेन घेऊन काय करताय?
1: त्यांना पेन्शनचा फॉर्म भरायचा आहे.
2: बाबा, फॉर्म भरून माझ्याकडे द्या, मी शिपायाकडून पेन्शन आणवतो.
0: नको नको, मी स्वतः जाणार आहे. उगीच कोणाला त्रास देणं मला आवडत नाही.
2: यात कसला आलाय त्रास?
0: तुला नाही म्हणत बाबा, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की त्रास त्या बिचारा शिपायाला होणार आहे. तो कशाला जायचा? मी स्वतः जाईन, कळलं? त्या निमित्तानं थोडंफार फिरण होईल. दादा, बस केव्हा मिळेल नेम नाहीये, कळलं?
2: ओ, बस मधून कशाला प्रवास करताय? जनक सिंग सरकारी जीप घेऊन तयारच आहे. चला, मी येतो आता.
1: मी पण जाते आजोबा.
0: जा बेटी जा, पण एवढं पेन माझ्याजवळ राहू दे बरं का?
1: बरं बरं.
0: चला आता हा फॉर्म भरूया. नंबर ऑफ PPO इश्यूड फ्रॉम ऑफिस ऑफ अकाउंटंट जनरल. तर काय म्हणे, शिपायाकर्मी पेन्शन मागवून घेतो. साहेब झालाय ना मोठा, की साहेब घरी दाखवतोय मला. माझे स्वतःचे पाय धड राहिले पाहिजे. द पिरियड फॉर विच क्लेम्ड. तो डिंबू आलाय काल श्रीनगरहून, आणि या लोकांनी त्याचा मला अजून पत्ता लागूतला नाहीये. त्या गाढवाला सुद्धा कळत नाही का? त्या नको मला भेटायला. हे असं वागणं तो त्या घरातल्या मोठ्या माणसाकडून शिकला की काय? ठीक आहे ठीक आहे, देव बिचाऱ्याचं भलं करो. चला बाबूजी, फॉर्म भरा. फॉर्म अमाउंट क्लेम्ड किती भरा? 110 रुपये 25 पैसे मात्र.

ही बस पण निघून गेली. हे बसवाले सुद्धा इतके उर्मट झाले. त्यांच्या जवळच्या पैशाच्या बॅगा तपासल्या तर शेकडो रुपये सुटे मिळतील. कंटाळा आलाय. हा गाशा जर आपल्या जीम बदलून नेता तर त्याचा काही कमी पण होता. इथे उभं राहून वाट पाहणं हेच खरं अपमानास्पद आहे. असं केलं तर म्हणजे उभं राहण्यापेक्षा चालत राजबाग चौकापर्यंत गेलो तर चारा शरीफ जवळून येणारी बस तिथूनच मिळून जाते की म्हणजे तिथे निश्चित बस मिळेल. हेच योग्य आहे. चालत जावं हे उत्तम. म्हणजे अंतर तसं फारसं नाहीये म्हणा. चालत

0: आताच आपण दिशा अंधारल्या या नभोनाट्याचा भाग पहिला ऐकलात. लेखक होते हरिकृष्ण कौल. यातील सहभागी कलाकार अजित पाटील, किरण साळवी, अनुया बाम, सुनीता पाटणकर, नीता जोशी, अनिल दांडेकर, तनुजा साळवी, नीला पालेकर आणि यशवंत वैद्य. सादर करते यशवंत वैद्य.
1: आत्ताच आपण नभोनाट्य हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातमीपत्र आणि त्यानंतर इंग्रजीतून बातमीपत्र प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.